अर्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 207 दशक 15 समास 10 सिद्धांत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। जो शेवटपर्यंत पोहोचला त्याला माया काहीही करू शकत नाही, अंतर्निष्ठांवर मायेची शक्ती चालत नाही, ती खोटी असं कळल्यानंतर विचार सुदृढ झाले, त्यामुळे संपूर्ण भय निघून गेलं। श्रीराम उपासनेमुळे उत्तीर्ण व्हावं, जगामध्ये रामभक्ती प्रसृत करावी हे कार्य करीत असतानाही अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका ढळू देऊ नये। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम दशम समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। सप्ततिन्वय नाम दशक 16 समास पहिला वाल्मीक स्तवन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वाल्मीक ऋषी धन्य आहेत, सर्व ऋषींमध्ये ते पुण्य श्लोक आहेत, त्यांच्यामुळे त्रैलोक्य पावन झालेलं आहे। भविष्य आणि शतकोटी हे डोळ्यांनी पाहिलं नाही, सगळी सृष्टी शोधली तरी ते कुठे ऐकलं नाही। भविष्य काळाबाबत एखादं वचन खरं ठरलं तरी लोक आश्चर्य मानतात। वाल्मिक ऋषींनी रामकथेचा विस्तार केला नसता तर रघुनाथाचा अवतार लोकांना माहिती झाला नसता, मग लोकांनी शास्त्राधार देखील पाहिलं नसता, असा त्यांचा वागविलास आहे की तो ऐकून प्रत्यक्ष शंकर देखील संतोषला। त्याने त्रैलोक्याचं विभाजन करून शतकोटी रामायण रचलं, ज्याचं कवित्व शंकरानं पाहिलं, इतरांना त्याचा अंदाज देखील करता येणार नाही। या कार्यामुळे रामाच्या उपासकांना परम समाधान झालं। अनेक थोरथोर ऋषी होऊन गेले, त्यांनी पुष्कळ कवित्व केलं, परंतु वाल्मिकी सारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती। पूर्वी दुष्ट कर्म केले होती, परंतु रामनामामुळे पावन झाला। नाम जपल्यावर दृढ नियम पाळून पुण्याची सीमा ओलांडली, रामाचं उफराटं नाव घेतलं, त्यामुळे पापाचे पर्वत फुटून गेले, ब्रह्मांडावर पुण्याचे ध्वज उभारले। वाल्मिकींनी जिथे तप केलं ते वन पुण्य पावन झालं, शुष्क काष्ठाला देखील अंकुर फुटले। त्यांच्या तपामुळे पूर्वी वाल्याकोळी होता तो जीवघातकी असा होता, त्यालाच आता विद्वान आणि ऋषी वंदन करतात। उपरती आणि पश्चाताप केल्यानंतर पाप नाहीस होत। देहामध्ये असणारा जो देही अंतरात्मा, मी पण त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपाने पाप नष्ट झालं। पश्चातापामुळे आसन घातलं, देहाचं वारूळ झालं, तेच नाव त्यांना पडलं। वारुळाला वाल्मिक म्हणतात, म्हणून वाल्मिक हे नाव शब्द। ज्याच्या तीव्रतेमुळे तापसी माणसाचं हृदय झिजतं, त्या तापसीमध्ये श्रेष्ठ कवीश्वरांमध्ये वरिष्ठ स्पष्ट निश्चयाचा बोलणारा कवी म्हणजे वाल्मिक। निष्ठावंतांचं भूषण राम, रघुनाथाचा भक्तांचं भूषण असाधारण धारणा आहे, असा जो साधकाला सुदृढ करतो, असा वाल्मिक ऋषी ईश्वर समर्थांचा कवीश्वर असून त्याला माझा साष्टांग नमस्कार। वाल्मिक ऋषींनी सांगितली नसती तर आम्हाला रामकथा कशी समजली असती, म्हणून त्यांच्या सामर्थ्याचं काय वर्णन करावं। रघुनाथाची कीर्ती प्रकट केली, त्यामुळे त्यांचा महिमा वाढला। भक्त मंडळी त्याचं श्रवण करून सुखी झाले, आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, त्याच्यामुळे भूमंडळावरील सगळे लोक उद्धारले। थोर थोर रघुनाथ भक्त आहेत, त्यांचा महिमा अपार आहे, त्या सगळ्यांचा किंकर मी आहे, असं रामदास स्वामी म्हणतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपण नाम समास प्रथम स।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं नाम सोडू नका. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसंच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळं त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळं आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करत जावं. त्याचं नाम घेणं म्हणजे तू मला हवास असं म्हणणंच आहे. खऱ्या प्रेमानं जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेनं चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावं म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतलं तरी विषय प्राप्त होऊनही ते आपलं काम म्हणजे तुमचं मन निर्विषय करणं ते करतच असतं. म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतलं तर काम शीघ्र होईल. साधन तेच आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, यापरतं दुसरं सत्य नाही असा दृढ भाव असावा. आपण कुणाचंही कृत्य करत असताना ज्याकरता ते सुरू केलेलं आहे ते जसं नेहमी आपल्या डोळ्यासमोर असतं त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणं, मी भगवंताचं आहे हे जाणणं, याचं नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमानं मला मी विषयाचा आहे असं वाटू लागलं. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात. नाम घेणं म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगणं, मनात तशी जाणीव उत्पन्न करणं आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं. भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचं काम झालंच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादी काही नको आहे असं वाटतं का? तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं नुसतं तोंडानं म्हणणं बरोबर नाही. ज्याला भगवंताचं प्रेम जोडायचं असेल त्यानं जगाचा नाद सोडला पाहिजे. जगाच्या मागं लागाल तर आपलं साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं. तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोतो हो, तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अंतरंग। श्रोते हो, अंतरंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील सिद्धपुरुषांविषयीच्या काही कथांचं अभिवाचन करत असतो। आज सुद्धा एक विशेष कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजच्या कथेचं नाव आहे पुण्यश्लोक रघुनाथराव विंचुरकर। तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे। सरदार विठ्ठल शिवदेव हे विंचुरकर घराण्याचे मूळ पुरुष। त्यांचा जन्म इसवी सन 1695 मध्ये झाला। ते लहानपणी अतिशय हूड स्वभावाचे होते। ते तरुणपणात घरात वडिलांना काही मदत करत नसत, त्यामुळे वडिलांनी त्यांना घरातून बाहेर घालवले। विठ्ठल शिवदेव हे करारी आणि बाणेदार वृत्तीचे असल्यामुळे ते घर सोडून साताऱ्यानजीक मर्ढे येथे अमृतस्वामी या अवलियाकडे जाऊन राहिले। अमृतस्वामी हे अधिकारी सत्पुरुष होते। त्यांनी शिफारस केल्याने विठ्ठल शिवदेव साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांकडे गेले। पुढे आपल्या पराक्रमामुळे त्यांना विंचूर या गावाची जहागिरी मिळाली आणि सरदार पदाचा हुद्दाही मिळाला। रघुनाथराव हे विठ्ठल शिवदेवांनंतरचे पाचवे पुरुष। त्यांचा जन्म इसवी सन 1824 मध्ये झाला। नाशिकजवळच्या विंचूरचे सरदार घराणे हे पेशव्यांच्या काळातील एक महत्वाचे मराठी राजकीय घराणे। पेशवाई संपल्यानंतर 6 वर्षांनी रघुनाथराव उर्फ अण्णासाहेब विंचुरकर यांचा जन्म झाला। अधिकार तर मागेच संपले होते, वैभव आणि परंपरा तेवढ्या शिल्लक होत्या। वयाच्या 24व्या वर्षी रघुनाथरावांनी तीर्थयात्रांना प्रारंभ केला। त्यांच्या या तीर्थयात्रांचे रंजक वर्णन गणेश सदाशिव शास्त्री लेले यांनी लिहून त्याचे तीर्थयात्रा प्रबंध हे पुस्तक प्रसिद्ध केले। 1885 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली। वयाच्या 3र्या वर्षीच रघुनाथरावांना मातृवियोग झाला आणि 12व्या वर्षी पितृवियोग झाला। संज्ञान झाल्यावर ते राज्यकारभाराची व्यवस्था पाहू लागले। ब्रिटिश सरकारने त्यांना दिवाणी, फौजदारी आणि मुलकी अधिकार दिले। स्वतःच्या नावाने स्टॅम्प पेपर करवून उत्पन्न स्वतःकडे घेण्याचा अधिकारही सरकारने त्यांना दिला। रघुनाथराव ही एक व्यक्ती नसून ती एक विभूती होती। श्रीमंत सरदारांच्या वंशातील हा पुण्यपुरुष होता। स्वतःच्या प्रपंचाच्या बाबतीत दुःखी असताना इतरांचे सुख पाहणारा आणि साधणारा, त्यासोबतच स्वतःच्या परमार्थिक हिताबरोबरच जनतेचेही हित साधणारा, संपत्तीचा अनाठायी संचय न करता तिच्याकडे लोककल्याणाचे एक साधन म्हणून बघणारा, स्वधर्मनिष्ठ उदार अंतःकरणाचा, विद्वान, संतवृत्ती आणि कलावंत यांचा हा चाहता आणि आश्रयदाता होता। त्यांच्या ठाई सदाचार आणि सद्गुणांचा समुत्कर्ष झालेला होता। असा हा महापुरुष केवळ विंचुरकर वंशाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे भूषण बनून राहिलेला होता। रघुनाथरावांची पत्नी महासाध्वी जानकीबाई आपल्या पतीच्याच तोला मुलाची होती। विंचुरकरांच्या वाड्यातील देवघरात एक साक्षात्कारी देवता होती, ती म्हणजे चंद्रकांत शालिग्राम। नारळा एवढ्या आकाराचा हा शालिग्राम आकाशस्थ चंद्राच्या कलांचा प्रत्यय देत असे। पौर्णिमेच्या दिवशी हा पांढरा शुभ्र दिसे, तर वद्य प्रतिपदेपासून त्याला कला लागून त्या प्रमाणात त्या वाढत वाढत अमावस्येस तो पूर्ण काळा होई। शुद्ध प्रतिपदेपासून तो पांढरा होत जाऊन पौर्णिमेस पूर्ण पांढरा होत असे, अशी आख्यायिका आहे। याच शालिग्रामच्या आशीर्वादावर रघुनाथरावांनी अनेक अवलियांची सेवा केली। सोलापूर जिल्ह्यातील भोसे या गावचे एक रहिवासी आणि पुढे देव मामलेदार म्हणून प्रसिद्धीस पावलेले साक्षात्कारी पुरुष यशवंतराव यांचा आणि रघुनाथरावांचा परमस्नेह होता। रघुनाथरावांनी त्यांना गंडकी शिलेची नृसिंह मूर्ती अर्पण केली। जानकीबाई विंचुरकरांचीही श्री देव मामलेदार यांच्यावर अचल श्रद्धा होती। रघुनाथरावांनी अनेक सत्पुरुषांच्या सेवेत आपला काळ व्यतीत केला, त्यापैकी अक्कलकोट स्वामी महाराज हे एक होते। असे म्हणतात की श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज विंचूरच्या राजवाड्यात येऊन गेले होते, परंतु त्याचे काहीही लेखी पुरावे सापडत नाहीत। श्री रघुनाथराव हे नृसिंहांचे निस्सीम भक्त। त्यांनी अनेक नृसिंह मंदिरांचा जीर्णोद्धार केला। विंचुरकरांचे नाणेही नरसिंह शिक्का या नावानेच प्रसिद्ध होते। असा नरसिंह भक्त
अलीकडच्या काळात झाला नाही. श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील नृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार रघुनाथ विंचुरकरांनी केला होता. 1960 सालापर्यंत या मंदिराचे व्यवस्थापन विंचुरकर घराण्याकडेच होते. प्रतिवर्षी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी एक नवाच उत्सव साजरा करण्याची प्रथा रघुनाथरावांनी निर्माण केली. त्यासाठी त्यांनी दक्षिण भारतातील कंपली येथील कुशल जिनगरांकडून श्री विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची भव्य मूर्ती तयार करवून घेऊन ती नृसिंहास अर्पण केली. आपल्या काळात रघुनाथरावांनी अनेक सामाजिक सुधारणा देखील केल्या. अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठीच्या योजना अंमलात आणल्या. विंचूर येथील पाणी पुरवठा नैसर्गिक उतार देऊन हौद बांधून त्या माध्यमातून केला. श्री त्र्यंबकेश्वराचे ते अनन्य भक्त होते. त्र्यंबकेश्वर संस्थानचा रथही त्यांनीच तयार करवून दिला आहे. देवस्थानाला इतरही मदतीसाठी काही हात दिला. संस्थानिक किंवा सरदार मंडळी जेव्हा यात्रेला निघत तेव्हा ती लव्या जण्यासहित निघत. 1848 मध्ये जेव्हा रघुनाथराव उर्फ अण्णासाहेब विंचुरकर उत्तरेकडे यात्रेला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर भिक्षुक, कारकून, शागिर्द, वाकनीस, आचारी, पाणके, खटपटे असे 20-25 ब्राह्मण, हुजरे, खिदमतगार, चोपदार, छत्री, अब्दागीर धरणारे, मोत्तदार, सारवान, कोठीकडील माणसे, मशालजी, भिस्ती, भोई वगैरे 50-60 माणसे होती. चांदवड, मालेगाव, इंदूर, उज्जैन, नाथद्वारा, एकलिंगजी, पुष्कर, जयपूर, मथुरा, हरिद्वार, केदारनाथ वगैरे धार्मिक स्थळांच्या बरोबर श्रीनगर येथेही त्यांचा मुक्काम होता. तेथून काशीकडे जाताना त्यांनी वाटेत ब्रह्मावर्ती शेवटच्या पेशव्यांची दुसऱ्या बाजीराव साहेबांची भेट घेतली. आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी भोजन समारंभ आयोजित करून त्यांनी बाजीरावांना सहपरिवार आमंत्रण दिले. या भोजनभेटीचाही वृत्तांत लेले यांच्या पुस्तकात आहे. पुढे त्यांनी लखनऊ, अयोध्या, काशी, प्रयाग आदी तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ही यात्रा सुमारे 2.5 वर्ष चालली. रघुनाथराव यांनी तीर्थयात्रेसाठी काशीला जाताना त्या काळातील सुप्रसिद्ध वैद्य गंगाधर बापू पाठक यांच्याकडे कारभार सोपवला. दरम्यानच्या काळात मोठा दुष्काळ पडला. जनतेची मदत करण्यासाठी गंगाधर बापू यांनी येवल्याची प्रसिद्ध पेढी छबिलदास यांच्याकडून कर्ज घेऊन जनतेची पाठराखण केली. रघुनाथराव यात्रेवरून परतताच त्यांनी दुष्काळातील या कामगिरीचे कौतुक करून पाठक यांना दिवाणपदी नियुक्त केले. 20 ऑक्टोबर 1866 रोजी पुण्यात सरदारांचा मोठा दरबार भरलेला होता. त्यावेळचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी व्हिक्टोरिया राणी सरकारतर्फे रघुनाथराव यांना CSI म्हणजेच कॅम्पेनियन ऑफ द मोस्ट एक्झॉल्टेड अवॉर्ड ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा किताब बहाल केला. रघुनाथराव यांच्या स्तुतीपर अनेक काव्ये जनतेच्या मुखात होती. त्यापैकी बहु उदार तो राजा होऊन गेला रघुनाथराव म्हणती हो त्याला हे कवन प्रसिद्ध आहे. असा हा पुण्यश्लोक उदार दानशूर संतवृत्तीचा महात्मा सन 1889 मध्ये ब्रह्मलीन झाला. धन्यवाद. श्रोतेहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512. अंतरंग या कार्यक्रमात आत्तापुरतं इथेच थांबते.

0: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: जाहीर झालेल्या अवॉर्डमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारता येतात का?
1: काही वेळेला जाहीर झालेल्या अवॉर्डमध्ये काही चुका, उदाहरणार्थ टायपिंग मिस्टेक किंवा काही इतर क्लेरिकल चुका इत्यादी झाल्याचं निदर्शनास आलं तर त्या निश्चितच सुधारता येतात.
0: त्यासाठी काही मुदत असते का?
1: होय, आर्बिट्रल अवॉर्ड मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये किंवा दोन्ही पक्षांनी मान्य केलेल्या मुदतीच्या आतमध्ये या सुधारणा करता येऊ शकतात.
0: ती प्रक्रिया कशी असते मग?
1: ज्या पक्षाच्या निदर्शनाला या चुका आल्या असतील त्याने जर का दुसऱ्या पक्षाला नोटीस देऊन या सर्व चुका लवाद किंवा लवाद मंडळाच्या निदर्शनाला लेखी अर्जाद्वारे आणून द्यावे लागतात.
0: जर अवॉर्ड मधल्या एखाद्या मुद्द्यावर लवादाकडून काही स्पष्टीकरण आपल्याला हवं असेल तर मग काय करावं लागतं?
1: हीच पद्धत अवलंबली जाते. ज्या पक्षाला एखाद्या मुद्द्यावरती स्पष्टीकरण हवे असेल त्यानं दुसऱ्या पक्षाला नोटीस देऊन तसं कळवावं लागतं आणि लवादाकडे त्या मुद्द्याचं किंवा त्या एखाद्या भागाचं स्पष्टीकरण लेखी अर्जाद्वारे मागावं लागतं.
0: त्या अर्जावर लवाद काय कार्यवाही करते?
1: असा अर्ज लवादाला मिळाल्यानंतर जर तो अर्ज न्याय्य असेल तर लवाद किंवा लवाद मंडळ हे त्याप्रमाणे अवॉर्डमध्ये सुधारणा किंवा दुरुस्त्या करतं किंवा मुद्द्यावरती जे स्पष्टीकरण मागितलं असतं ते लेखी स्वरूपामध्ये देतं.
0: ही कार्यवाही त्वरित होते की त्याला काही कालमर्यादा असते किंवा नसते?
1: त्वरित कार्यवाही आणि निर्णय हाच तर त्या आपल्या आर्बिट्रेशनचा किंवा लवाद प्रक्रियेचा मूळ गाभा किंवा आत्मा आहे. त्यामुळे असा विनंती अर्ज मिळाल्यापासून लवाद 30 दिवसांची आतमध्ये त्यावरती निर्णय देतो. म्हणजेच आवश्यक त्या दुरुस्त्या सुधारणा केल्या जातात किंवा मागितलेल्या त्या भागावरती किंवा मुद्द्यावरती लेखी स्पष्टीकरण किंवा खुलासा दिला जातो.
0: हे स्पष्टीकरण किंवा खुलासा आणि अवॉर्ड हे दोन्ही वेगवेगळं असतं का?
1: नाही, या सुधारणा किंवा दुरुस्त्या तसंच स्पष्टीकरण किंवा खुलासा हा त्या अवॉर्डचाच अधिकृत भाग मानला जातो.
0: क्या बात आहे सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी सावित्री अभ्याकसच्या या कार्यक्रमात सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेली आहे अतिशय यंग मुलगी जी नुकतीच याला जॉईन झालेली आहे आणि तिचं नाव मी आपल्याला सांगते, ऋतुजा घोणे. आज आपल्या स्टुडिओत आलेली आहे. सातपूर कॉलनी इथं ती राहते आणि तिचं शिक्षण सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं झालंय. बी फार्मसी तिने केलेलं आहे. तर तिचाच हा सगळा प्रवास आता आपण जाणून घेऊया. वेगळ्या प्रकारचं शिक्षण आणि आता अॅबॅकसची सुद्धा सुरुवात, त्याच्याबद्दलच आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत. ऋतुजा, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: ऋतुजा, मला वाटतं आतापर्यंत जेवढ्या शिक्षिका इथे येऊन गेल्या त्याच्यामध्ये तू सगळ्यात लहान आहेस. तर मला एक मुळात हाच प्रश्न विचारायचा आहे की तू बी फार्मसी केलेला आहेस, तर त्याच्यातनं इकडे येणं हे नेमकं काय घडलंय?
1: ऍक्च्युली मी फार्मसीला स्टार्टिंग करण्याआधीच अॅबॅकसचं भूत होतं डोक्यामध्ये. म्हणजे अॅबॅकस असं जॉईन झाले की माझ्या काकू आहे की त्यांच्यानुसार मी अॅबॅकस जॉईन केलं. मी टेन्थ नंतरच क्लासेस स्टार्ट केलेले होते, क्लासेस घेत होते रेग्युलर घरी. तर क्लासेस घेता घेता असं कळलं की अॅबॅकस असा हा काहीतरी प्रकार असतो, तो मला काहीच आयडिया नव्हती. काकू बोलले की तू ट्राय कर, तुला लवकर समजेल, यंग जनरेशन आहे लवकर समजेल. तर मग त्यामुळं मग मी ट्राय केलं. असं ट्राय करता करता आता अॅबॅकस शिकायचं आहे तर कोणाकडून शिकणार? तर खूप शोध घेतल्यानंतर एक इन्स्टिट्यूट भेटलंय की तिथे आपण अॅबॅकस जॉईन करूया. तर मी जवळपास तिथे 2-3 महिने अॅबॅकस जॉईन केलं. आम्ही फीज पण हाफ फीज पे केली, बट जसा रिझल्ट यायला पाहिजे, म्हणजे खूप ढिली प्रोसेस बोलेल, एकदम असं कॉम्प्लिकेटेड मध्ये ते शिकवत होते. म्हणजे की आपण हे सोडून सर्व एवढं कॉम्प्लिकेटेड, म्हणजे मॅथ्सच्या आधीच मुलांना खूप सारी भीती असते, त्यामध्ये अजून भीती घातल्यानंतर तर खूपच वेगळा एक्सपिरियन्स होतो. मग मी बोलले की नाही, ही गोष्ट चांगली नाही वाटत आहे, आपण चेंज करू. पण नंतर असं बोलता बोलता, माझे पप्पा स्वतः रिपोर्टर आहे, मग त्यांच्यानुसार सरांसोबत भेट झाली, निकुम सरांसोबत, की अॅबॅकस मी शिकवते. मग मला तर एक्सपिरियन्स एवढा बॅड आलेला होता का, मग मी बोलली की नाही, मला आता नाही करायचं पुढे. पण सर बोले एक लेक्चरला तर बसून बघ काय होतं बघू. मी जेव्हा सरांसोबत कनेक्ट झाली, बसले, तर तेव्हा कळलं अरे अॅबॅकस तर खूपच इझी आहे. आपल्याला जी भीती घालून दिली त्यापेक्षा खूपच वेगळं काहीतरी आहे. की याने म्हणजे मॅथमॅटिक्स तर होतं सॉल्व, पण आपला ब्रेन डेव्हलप होतो, खूप साऱ्या गोष्टी आहे की त्या आपल्याला म्हणजे वेगळा इम्पॅक्ट पडतात. जसं की मी अॅबॅकस केल्यानंतर माझी मी खूप चिडचिडी होती, खूप चिडचिड करायची प्रचंड. पण माझा तो चिडचिडपणा पण शांत झालाय की माझ्या मम्मी पप्पांना रिझल्ट कळला की ही काहीतरी वेगळं करतंय, तर घरात थोडस शांतता वाटते.
0: अच्छा,
1: म्हणजे खूपच प्रॉफिट होतो की असं नाही की मॅथमॅटिकमुळं मी जॉईन केलेलं, की मी आता मला असं वाटतं की मी स्वतःसाठी अॅबॅकस जॉईन केले असं फील होतंय.
0: बरं, मला वाटतं हा सगळ्यात एक वेगळा परिणाम तू सांगितला असशील पहिल्यांदा या स्टुडिओमध्ये, की तुझा रागीटपणा असेल, जो चिडचिड असेल, ती याच्यामुळे कमी झाली किंवा शांतता तुला एक स्वतःला मिळाली, कुठेतरी तू स्वतःला कुठेतरी गुंतवला आणि त्याच्यामुळे त्याचाही वेगळा परिणाम तुझ्यावरती झाला.
1: आता तर आपण बघतोय की बाहेर लोक शांतता शोधण्यासाठी फिरायला जातात, कुठे जातात, पण आपण एक अॅबॅकस केल्याने हा खूप मोठा फायदा होतो की आपलं ब्रेनचं कॉन्सन्ट्रेशन तर इन्क्रीज होतंच. आपण बघितलं असेल की सर्वांनी सांगितलं असं ब्रेनचं, पण ते कशा पद्धतीने होतं, काय होतं, की त्याने आपल्याला इमोशनल सर्व म्हणजे जेवढं पण आपले जे गुण आहे त्याच्यावर बॅलन्स एक होतो आपला, आपले थिंकिंग पॉवर पण इन्क्रीज होते, फोकस होतो. आणि स्कूल लाईफ मध्ये तर प्रॉफिट होतोच, तर जसं आपल्या सराउंडिंग सोसायटीमध्ये पण आपल्याला खूप सारा प्रॉफिट होतो त्या गोष्टीचा. म्हणजे अॅबॅकस मॅथमॅटिक म्हणून नका बघू तुम्ही, की आपल्या छोट्या सध्या आपण काहीतरी एक्सरसाइज करतो, ब्रेनची एक्सरसाइज म्हणून तुम्ही करा. मी तर एकच, मी मॅथमॅटिक म्हणून नाही बघत त्याच्याकडे, की मी माझ्या ब्रेनला
0: काहीतरी ऍक्टिव्हिटी
1: म्हणून त्याची एक्सरसाइज होणं, तो नेहमी ताजातवाना राहण्यासाठी मी बघते. आणि मुलांना पण ते सांगते की मॅथ शिकायचंय म्हणून तुम्ही ते नका बघू, की तुम्ही तुमच्या आता रेग्युलर तर आपण स्टडी करतोच, मॅथ तर आपल्याला रेग्युलर आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे रेग्युलर मॅथमॅटिक मध्ये फॉर्म्युलेज वगैरे, तसं अॅबॅकस मध्ये पण फॉर्म्युले असं नाही, पण तुम्ही तुमच्या ब्रेनला काहीतरी नवीन सांगा. म्हणजे हँड्स ऑन ट्रेनिंग द्या त्यांना.
0: बरोबर,
1: तुम्ही जेव्हा दोघी हातांचा वापर करतात त्यामुळे आपले दोघी ब्रेन ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे ना तुम्ही ब्रेनची ट्रेनिंग म्हणून, ब्रेनची एक्सरसाइज म्हणून तुम्ही अॅबॅकस करा.
0: नक्की नक्की, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि तुझ्यासारखी तरुण मुलगी जी स्वतः शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये अजूनही आहे, तिला त्याचे फायदे जेव्हा जास्त अजून नव्याने कळलेले आहेत तेव्हा ती मुलांना नक्कीच ते जास्त उत्तमरित्या समजावून सांगू शकते. मला तुला असं विचारायचंय की तू स्वतः बी फार्मसी केलंयस, तर तुझा वेळ आणि क्लासेसला देताना वेळ किंवा मुलांना हे सगळं शिकवण्याचा वेळ कारण फार्मसीचं शिक्षण त्याचे सुद्धा बऱ्याच प्रोसेस असतात, प्रॅक्टिकल्स असतात, तेव्हा हे सगळं टाइम मॅनेजमेंट तू कसं करतेस?
1: आता टाइम मॅनेजमेंटचा विषय येतो की माझं कॉलेज खूप

0: सॉन्ग ट्रेनिंग करणं ते खूप सुंदर आहे. अॅबॅकस मध्ये जास्त डिफिकल्टी म्हणजे मुलांना तुम्ही जसं शिकवणार ना तसं मुलं घेणार. तुम्ही जेवढं सिम्पल करून त्यांना सांगणार ना तेवढे मुलं आनंदाने
1: शिकायला
0: तयार होतात. माझे स्टुडंट असे की मी त्यांना सांगते की सुट्टी आहे आज नका येऊ, ते बोलतात नाही मॅम एक तरी घ्या ना तुम्ही, मला 15 मिनिटं तरी द्या फक्त आम्हाला एवढी कन्सेप्ट समजून सांगा की आम्ही करतो आमचं. मी त्यांना जबरदस्ती घरी पाठवते की जा तुम्ही मला टाइम द्या, ते तरी पण थांबतात की नाही आम्ही करतो.
1: बर बर बर, नक्कीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून की विद्यार्थी स्वतः तयार होत आहेत.
0: हो,
1: मला पुढचा प्रश्न हा तुला नक्कीच विचारायला आवडेल की तू स्वतः शिकत असताना तुझं खूप स्वतःचं वेगळं शेड्यूल असेल, पण मग अशा वेळेस क्लासेससाठी मुलांना गोळा करणं किंवा तू क्लासेस घेते हे मुलांना कसं समजलं?
0: यामागे ना मम्मीचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे मी क्लासेस म्हणजे मला काही इंटेन्शन नव्हतं, पण माझी मम्मीचे फ्रेंड आहे की त्यांचा एक स्टुडंट आहे, त्यांनी आले की ते बोलले की तू दीदी घे फक्त माझ्या मुलांना घे पर्सनल घे. म्हणजे तुमच्या घेते तर मग दोन पोरं आले तर मला काही प्रॉब्लेम नाही होणार, त्यांना पण शिकवता येईल. माझी मम्मी स्वतः ऍडव्हर्टाईज करते की माझी पोरगी क्लास घेते किंवा मम्मी पप्पा भाऊ असं ते करतात. मी म्हणजे मी करत नाही स्वतःहून ऍडव्हर्टाईज की मी क्लास घेते असं. मम्मी पप्पा त्यांचा खूप सपोर्ट आहे की ते स्वतः बोलतात की घेते. आणि माझ्याकडे जास्त नाही आहे की तुम्ही जास्तच मुलं आहेत, जेवढे कमी असतील तेवढे मी अजून चांगले घेईल, जास्त आले तरी चालेल. पण माझं इंटेन्शन असं नाही की क्लास घ्यायला पाहिजे. मी स्कूलवर अप्रोच झाली, स्कूलवर सॅटर्डेला फ्री असते
1: बर,
0: तर मग मी सॅटर्डेला स्कूलवर जाते.
1: अच्छा बर, म्हणजे घरी तू शिकवतेस आणि बाहेर शाळेत जाऊनही शिकवतेस.
0: हो,
1: आता मला तुला असं विचारायला आवडेल की फार्मसी झाल्यानंतर तुझंही आणखीन काही वेगळं एम असेल, तर मग ते करत असताना हे सगळं तू कसं काय जमवणार आहेस?
0: ते एक बोलत नाही का आपल्याला समाजासाठी काहीतरी देणे आमच्या सरांचं वाक्य, त्याच्यासाठी आपल्याला थोडा तर टाइम काढावा लागेल ना. की आपण रील्स बघायला कसा टाइम काढतोय तसं आपण समाजासाठी काहीतरी देणं आहे, मग त्यांना टाइम काढायला आपल्याला हरकत नाही. मी तुम्हाला सांगते अजूनपर्यंत माझ्या इन्स्टाचा अकाउंट नाहीये.
1: बर, अच्छा.
0: मी नाही युज करत, म्हणजे त्याच्यात टाइम वेस्ट घेतल्यापेक्षा आपण काहीतरी नवीन थिंग शिकतोय ते करू शकतो ना. आपल्या आपण शिकल्यानंतर दुसऱ्यांना देतोय, ज्ञान दिल्याने वाढत जातं.
1: बरोबर,
0: मग देण्यासाठी टाइम काढा ना तुम्ही, घेण्यासाठी म्हणजे द्यायला पाहिजे ना आपण काहीतरी. आणि फालतू गोष्टी म्हणजे बघितलं की आजकालचे जे यंग जनरेशन आहे ते विनाकारण जिथं तिथं टाइम वेस्ट घालते.
1: बरोबर,
0: ते टाइम वेस्ट घातल्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करतोय, म्हणजे त्यानुसार आपली एक आपण समाजामध्ये एक आपली इमेज तयार करतोय.
1: बरोबर,
0: ते कधी पण चांगलंच ना.
1: नक्कीच नक्कीच, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. तुझे विचार सुद्धा खूप चांगले आहेत आणि खरोखरच जसं तू म्हटली की समाजाचं देणं आपण लागतो, तर काहीतरी छोटासा प्रयत्न आपण करणं नक्कीच जमवू शकतो. मला तुला पुढे असं विचारायला आवडेल की बी फार्मसी झाल्यानंतर तुला स्वतःला आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
0: फार्मसीमध्ये मी आता कंपनीमध्ये, म्हणजे माझे प्लॅन तर खूप मोठे, ते आता ऑन रेडिओ सांगावं की नाही सांगावं.
1: बरोबर,
0: असे आहेत माझे प्लॅन, म्हणजे बिझनेस स्टार्टअपकडेच प्लॅन आहे की बिझनेसच आपल्याला पुढे एक्सपांड करायचं आहे, त्यामुळं मी कंपनीमध्ये सध्या ट्रेनिंगला जाणार आहे.
1: बर,
0: आणि मग आपल्याला असं टाइम भेटेलच बिझनेसमधून, किती मोठा माणूस असलो तो स्वतःसाठी टाइम काढतो ना, त्यामुळे ते तसं कंटिन्यू अभ्यास कंटिन्यू ठेवणार आहे.
1: बर बर बर, नक्कीच तुझ्या या संपूर्ण प्रवासाला मनापासून मी शुभेच्छा देते. तुझे जे काही प्लॅन्स असतील जे तू आम्हाला नाही सांगितलेले ते नक्कीच तुझे पूर्ण होवोत आणि छान तुझी प्रगती हो, तुझ्यामुळे समाजाची प्रगती हो, असंच मी तुला शुभेच्छा देते. आणि ब्रेन ट्रेन अकॅडमीच्या वतीने तू आज आलेली आहेस, ब्रेन ट्रेन बद्दल तू काय सांगशील?
0: ब्रेन ट्रेन मध्ये किती सांगायसाठी खूप आहे, सर्वात आई सर्वच सांगतात की सरांमुळे आम्हाला खूप सारा फायदा भेटला. जसं की आज मी इथे जे आलेली फक्त ब्रेन ट्रेनमुळे आलेली आहे. तसं की सर खूप म्हणजे आम्हाला एक बोलतात ना की आपल्याला दुनियादारी समजायला पाहिजे, ब्रेन ट्रेनने आम्हाला दुनियादारी शिकवली.
1: बर, अच्छा.
0: म्हणजे सर्व गोष्टीत प्रवास कसा करायचा काय करायचा तिथून सर एकदम बेसिक पासून आपल्याला सर्व देतात. इव्हन की फोटो कसा काढायचा, त्याची फ्रेम कशी पाहिजे, इथून सर पूर्ण बेसिक शिकवतात. म्हणजे एक बोलतात ना की वडिलांच्या छत्रछायाखाली जशी मुलगी वावरते तसं सर सर्वांना असं सपोर्ट, म्हणजे काय जे नाही जेवढी गोष्ट सरांकडे नॉलेज आहे ना ते सर्व त्यांच्या बहिणींना देऊ इच्छितात, ते सर्व नॉलेज देतात.
1: खूप छान वाटलंय सगळं ऐकून. प्रत्येक इथे आलेल्या शिक्षिकेचं प्रत्येक मुलीचं हेच मत आहे की सरांचा फार भरभरून सपोर्ट आहे. आणि खरंच खूप छान वाटलं इतकं ऐकून की प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात खूप बिझी असतो, सरही खूप बिझी असतात, पण अर्थात ते वेळ काढून कायम तुमच्या पाठीशी असतात हे ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. तू इथे आलीस आणि तुझे सगळे जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत ते सुद्धा आम्हाला सांगितलेस, तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, DRDO चे माजी समूह संचालक काशीनाथजी देवधर आजही आपल्या इथे आहेत. आपण मागच्या भागामध्ये त्यांच्याशी बोललो, अनेक प्रश्नांची आपल्या उत्तरं त्यांनी दिली. आपल्या देशाच्या संरक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आपण उलगडून घेतल्या. आता पुन्हा परत माझ्या मनामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, आपल्या श्रोत्यांनी पण काही मला मागचा भाग ऐकून जे विचारलंय त्याबद्दल मी त्यांना विचारणार आहे. काशीनाथजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. काशीनाथजी,
1: भारताचे राष्ट्रपती राहिलेले भारतरत्न APJ अब्दुल कलामांचं नाव तुम्ही घेतलं आणि त्याबद्दल माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. तुमचं आणि त्यांचं एक वेगळं नातं म्हणता येईल असं आहे की ज्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या तोफा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक वेगळं संशोधन केलं, ते जरा आम्हाला सांगा ना.
2: खरं म्हणलं तर माझं हे भाग्य की डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांना राष्ट्रपतींपेक्षा मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून सगळेजण ओळखतात, आणि त्यांच्याबद्दलचं असं आहे की योगायोगाने इस्रोकडून DRDOकडं कलामांना आणलं दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी आपल्या मिसाईल तयार करण्यासाठी. आणि डॉक्टर राजा रामण्णा की ज्यांचं पहिल्या अणुयुद्धाचं जो हे केलं होतं 1974 साली त्याच्यामध्ये योगदान होतं, आणि डॉक्टर MGK मेनन या दोघांच्या सल्ल्यानुसार इस्रोकडनं डॉक्टर कलामांना DRDOकडं आणलं की भारताला स्वतःची क्षेपणास्त्र तयार करायची. आणि आपला देश एका अर्थाने फक्त आयात करणारा देश असाच होता, सगळं कुठलंही गेलं की. त्यामुळं आपण जेव्हा कलाम जरी करत असले तरी आपल्याला किती जमणार आहे काय असा आपल्या स्वतःवरच विश्वास आपल्या लोकांचा नव्हता. पण डॉक्टर कलामांच्या नेतृत्वामध्ये आपण 5 मिसाईल एकत्रित करण्याचा तो प्रोग्राम होता, आणि त्याच वेळेला माझी पण एंट्री तोफेसाठी होती. त्यामुळे आम्ही साधारणपणे DRDOमध्ये एकत्र आलो, ते अर्थात सिनियर असल्यामुळे वरच्या पोस्टवर होते आणि मी अगदी ज्युनियर मोस्ट लेवलवरनं असिस्टंटपासून मी कामाला सुरुवात केली. पण फायदा असा झाला त्याचा की मला या ना त्या निमित्ताने मीटिंगमध्ये याच्यामध्ये डॉक्टर कलामांचा सहवास लाभत केला. म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर कलाम ज्या वेळेला ARDमध्ये आले होते मी ओळखत पण नव्हतो, पण ते इतके सिम्पल होते की ज्युनियर मोस्ट असणाऱ्या माझ्यासारख्याला सुद्धा लायझनिंग ऑफिसर म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली होती. आणि डॉक्टर कलाम पुण्यात आल्यापासून ते पुण्यातनं जाईपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहायचं असंच माझ्याकडं ते काम होतं. स्वाभाविकपणे त्यांचा सहवास मिळाला आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या बरोबर हे मला दडपण होतं, पण त्यांनी पहिल्याच 5 मिनिटाच्या आत दडपण सगळं नष्ट करून टाकलं आणि अगदी मित्रत्वासारखं त्यांचं बोलणं असायचं. कधीही मला त्यांनी बॉसिंग किंवा या आवाजात बोललेलं आठवत नाही, कधी नाराजी नाही, रागवले नाही, पण ते फर्म होते विचारांना. ते नेहमी म्हणत असत की जर देश आपल्याला पुढे न्यायचं असेल तर स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ, देशाची ताकद वाढवली पाहिजे, आणि ताकद वाढवण्यासाठी गरज आहे ती मिसाईलची, म्हणून त्यांना इकडं आणलेलं होतं. तर ते आमचे प्रमुख होते DRDOचे. आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की 1996 मध्ये त्यावेळचे जे सेना प्रमुख आहेत जनरल शंकरराय चौधरी म्हणून, ते आमच्या ऑफिसमध्ये ARDमध्ये आले होते. आणि एका अर्थाने आमचं कस्टमर, आजच्या भाषेत बोलायचं तर डिफेन्सचे सगळे जे आर्म फोर्सेस आहेत ते DRDOच्या दृष्टीने कस्टमर आहेत. तर त्या दृष्टीने त्यांना सर्व प्रकारची माहिती आम्ही काय काय करतो, कुठली कुठली वेपन केली आहेत, कुठले दारूगोळा आहे, अद्ययावत काय काय चालू आहे, याची सगळ्याची प्रेझेंटेशन माहिती हे सगळं दिलं. आणि काही यशस्वी झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही फायरिंग डेमॉन्स्ट्रेशन आमच्या इथं दिलं. ते झाल्यानंतर जनरल साहेब आमच्या डायरेक्टरना काय म्हणाले की तुम्ही करतायत हे सगळं चांगलंच आहे, पण म्हणले आम्हाला, त्यांना कदाचित तो इनपुट होता गुप्तचर खात्याकडनं की आपल्याला हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअरसाठी तयारी करावी लागणार आहे, म्हणजे द्रास, कारगिल, बटालिक या सेक्टरमध्ये आपल्याला लढावं लागणार आहे. हे माहीत असल्यामुळे त्यांनी आमच्या डायरेक्टरना सांगितलं की खांद्यावर ठेवून फायर करायची जी तोफ आहे आपल्याकडं स्वीडिश बनावटीची, ती खूप जड आहे, 26 किलो वजनाची. आम्हाला कमी वजनाची तोफ जर मिळाली तर आपल्या जवानांना त्याचा फायदा आहे. आणि माझं नशीब चांगलं, मी म्हणजे आपण जे सिन्सिअरली काम करतो त्याचं फळ म्हणा ते काम माझ्याकडे आलं आणि माझ्या नेतृत्वामध्ये जो गट आहे त्यांनी मिळून 26 किलो वजनाची तोफ स्वतःचं नवीन तंत्रज्ञान विकसित करून 12 किलोनी कमी करून 14 किलोवर आणलं.
1: क्या बात है.
2: आणि हे झाल्यानंतर म्हणजे वजन कमी केलंय म्हणून त्याच्यात कुठली खोट येणार नाही याची काळजी. महत्वाचा क्रायटेरिया हा होता की सगळे परफॉर्मन्स पॅरामीटर्स जसेच्या तसे मिळाले पाहिजेत. मग त्याची ॲक्युरसी म्हणजे अचूकता आहे, कन्सिस्टन्सी आहे, पेनेट्रेशन आहे, त्यानंतर तिथला जो इम्पॅक्ट आहे, इफेक्ट आहे, तो सगळा जसाच्या तसा राहायला पाहिजे. आणि आम्ही तो क्रायटेरिया ठेवला की एक्झिस्टिंग ॲम्युनिशन सुद्धा त्यातनं वापरता आलं पाहिजे. नाहीतर वेपन कमी वजनाचं केलं आता ॲम्युनिशन पण बदला तेवढा वेळ नाही. तर त्यामुळं एक्झिस्टिंग ॲम्युनिशनसाठी काम करणारी आणि त्यात फीचर्स असे ठेवले होते की येऊ घातलेले ॲम्युनिशन पण त्यातनं फायर झाले पाहिजेत. आणि केवळ 2 वर्षामध्ये आम्ही ते वजन कमी केलं, ते प्रोग्राम चालू होता. मधल्या काळामध्ये युद्ध चालू झालं कारगिलचं अपेक्षेप्रमाणे, म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे. आणि कारगिलचं युद्ध माहिती आहे आपल्याला की साधारण 3 मेला एका गोराख्याच्या मुलांनी त्याची सूचना दिली, नंतर आपले लोक व्हेरीफाय करायला गेले, त्यांना मारून टाकलं आणि 10 मेपासून प्रत्यक्षामध्ये अघोषित युद्ध पाकिस्तानच्या बरोबर चालू झालं. तर साधारण 1 महिन्यानंतर डॉक्टर कलामांचा फोन आमच्या ऑफिसमध्ये आला. त्यांनी विचारलं की अरे देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ अवर वेपन्स. म्हणजे आपण जे कारण ते रिव्ह्यू घेत असल्यामुळे त्यांना माहीत होतं की आम्ही कमी वजनाचे हे बनवतोय. तर त्यांनी विचारलं की व्हॉट इज द स्टेटस. सांगितलं सरांना की सर, 2 वेपन्स आर रेडी, हाउएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. कारण कुठलीही गोष्ट आर्मीकडं हँडओव्हर करताना सर्व प्रकारच्या चाचण्या घेऊन ते उत्तमच चालतं आहे, ते उणे अंशामधल्या वातावरणालाही चालतं आहे, हायर साईडला हॉट क्लायमेटमध्ये आणि डेझर्ट एन्व्हायरमेंटला चालतं आहे, ह्युमिड एन्व्हायरमेंटला आणि जंगल सारख्या जो हे असतो त्याच्यामध्ये ते चालतंय, अशा सर्व प्रकारच्या वातावरणांमधल्या चाचण्याहून ज्याला ट्रूप ट्रायल्स, युजर ट्रायल्स अशा वेगवेगळ्या चाचण्या घेऊन ते प्रूव्ह करावं लागतं, त्याला आपण क्वालिफिकेशन टेस्ट म्हणतो. तर मी त्यांना सांगितलं एका वाक्यात की क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. दुसऱ्याच क्षणाला त्यांचा प्रश्न मला होता की बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. मी म्हटलं सर, आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. तर लगेच म्हणले, म्हणजे डिसिजन किती फास्ट घेत होते डॉक्टर कलाम हे माझ्या लक्षात आलं. लगेच म्हणले की देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दीज वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान.
1: क्या बात आहे,
2: डायरेक्ट पाकिस्तानवर आपण त्याच्या चाचण्या घेऊ. ही जी क्षमता आहे, निर्णय क्षमता, की वेळेवरती सांगणं आणि हे करणं, आणि अक्षरशः 3 दिवसामध्ये ती 2 वेपन तयार करून, आणि आपलं कॉन्फिडन्स लेवल असल्यामुळं मी परत एकदा ते सगळे रात्रंदिवस का आमच्या टीमने काम करून ती वेपन्स पूर्ण डिसमेंटल करून परत जोडणी करणं, तेल पाणी करणं, ऑइलिंग करणं, ग्रीसिंग करणं, हा जो जेवढा मेंटेनन्सचा पार्ट आहे तो सगळा करून प्रत्यक्ष आमच्या लेवलपर्यंत जेवढ्या चाचण्या घेणं शक्य होतं, फायरिंगपर्यंतच्या सगळ्या चाचण्या घेतल्या आणि 2 वेपन मी प्रत्यक्ष घेऊन गेलो. ते दिल्लीला घेऊन गेलो तर कलाम साहेब वाटच बघत होते. म्हणजे एका अर्थाने मी तिथं जातानाचा किस्सा पण सांगण्यासारखं आहे की वेपन्स घेऊन चाललोय आणि विमानाने जात होतो, पर्सनल लगेज म्हणून मी ते घेऊन गेलो होतो. आणि पर्सनल लगेज ते तुम्हाला स्कॅन करायला एक्स रे मशीनवर टाकावं लागतं. तो एक्स रे मध्ये बघणारा जो ऑफिसर होता तिथला, त्याने ते वेपन बघितल्यावर तो अक्षरशः उडाला की त्याला चक्रवून गेला की काय चाललंय. तो खुर्चीत न उठून ताळका, अरे या क्या लगेज आर म्हणून ओरडला अक्षरशः. 5-25 जणांचं सगळ्यांचं एअरपोर्टवरती माझ्याकडे लक्ष, आणि जणू काही मी अतिरेकी आहे का काय अशा वाजत सगळेजण माझ्याकडे बघायला लागलेत. पण मी शांत होतो. मी खिशातनं आपला कागदाची घडी काढून, म्हणजे ते पत्र होतं, आमच्या डायरेक्टरने अथॉरिटी लेटर दिलेलं होतं आणि त्यात लिहिलेलं होतं की काशीनाथ देवधर ही इज सायंटिस्ट फ्रॉम दिस एस्टॅब्लिशमेंट अँड ही इज ऑथोराइज टू एस्कॉर्ट दिस वेपन्स टू फॉरवर्ड एरियाज. आणि शेवटचं वाक्य होतं की ही शुड नॉट बी डिटेन्ड ॲट एनी पोस्ट फॉर एनी रिझन. आणि मग ते वाचल्या क्षणी आणि सही शिक्का वगैरे सगळं दिलं, त्यांनी माझं आयकार्ड चेक केलं फक्त आणि जाऊ दे म्हणून मला पाठवलं. दिल्लीत पोहोचलो, दिल्लीमध्ये सकाळी सकाळी DRDOच्या ऑफिसमध्ये गेलो वेपन घेऊन. तर आमचे चीफ कंट्रोलर होते, त्यांना सांगितलं आणि त्यांनी मग लगेच मला कलामांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टर कलामांच्या ऑफिसमध्ये ते वेपन टेबलवर ठेवणार एवढ्यात स्वतः कलाम स्वतःची खुर्ची सोडून त्यात वेपन पाशी आले, इतकी उत्सुकता त्यांनाही होती. आणि तिथंच प्रश्न विचारायला सुरुवात केली. जवळजवळ 40-45 मिनटं मी सगळी माहिती सांगितली, डूज काय डोंट्स काय, वापर कसा केला, टेक्नॉलॉजी काय वापरली कमी करण्यासाठी. कारण तोपर्यंत कार्बन कॉम्पोजिट टेक्नॉलॉजी गन बॅरल ॲप्लिकेशनमध्ये कोणी वापरलेली नव्हती. भारतात पहिल्यांदाच ही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरलेली असल्यामुळे त्यांना प्रश्न होते बरेचसे. स्वाभाविकपणे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय त्याची त्यांनी चर्चा करून माहिती घेतली. आणि मग हॉटलाईन उचलली आणि त्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आपले सरसेनापती आहेत जनरल शंकरराव चौधरींच्या जागी तोपर्यंत जनरल व्ही पी मलिक आले होते. व्ही पी मलिकांना फोन केला. त्यांनी तेच सांगे एका वाक्यातच बोलले होते की दिस पुना बॉय हॅज ब्रॉट टू वेपन्स, व्हाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान, असं त्यांनी त्यांना सांगून टाकलं. येस सर म्हणले आणि ते माझी पाठवणी वेपन सकट आर्मी चीफच्या तिथं. आर्मी चीफ सदन कम हे जे आहे साऊथ ब्लॉक दिल्लीतला त्याच्या चीफच्या ऑफिसमध्ये मी पोहोचेपर्यंत तिथं लेफ्टनंट जनरल मेजर जनरल ब्रिगेडियर या स्तराची 8-10 लोक जे हेडक्वार्टरला असतात आणि या सगळ्या युद्धाच्या नीतीमध्ये ठरवण्यामध्ये ते इन्व्हॉल्व असतात ती सगळी लोक तिथं होती उपस्थित. आणि त्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मी परत एकदा त्या वेपनची माहिती दिली, डूज सांगितले डोंट सांगितले, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. आणि मुख्य म्हणजे ही सगळी आपली लोक आहेत, नुसतं चांगलं चांगलं सांगणं असं नाही तर त्याचे लिमिटेशन काय आहेत, काय काळजी घेतली पाहिजे हे करताना फायरिंग करताना हेही सांगितलं. युजर पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी पण 1-2 प्रश्न विचारले आणि सगळेजण हॅपी वाटले म्हणजे तशा अर्थाने. आणि म्हणले डू वन फेवर टू मी, म्हणले प्लीज हँड ओवर दीज वेपन्स टू आर्मी कमांडर. मी म्हटलं ठीक आहे, मला वाटलं खूप छान झालं आपलं काम, तिथनं उठायचं या खोलीतनं शेजारच्या खोलीमध्ये ते हँड ओवर करायचं आणि जायचं असं वाटलं मला. पण आर्मी कमांडर म्हणजे हे जे 7 कमांड आहेत आपले त्या कमांडच्या प्रमुखाला आर्मी कमांडर म्हणतात. जसं पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे तसं नॉर्थची जी लढाई चालू होती हिमालयातली ती सगळी नॉर्दर्न कमांड जी आहे उत्तर कमांड म्हणतो आपण ते जम्मूच्या पुढे उधमपूर नावाचं गाव आहे. मला एअरलिफ्ट करून तिथं नेण्यात आलं आणि दुपारी 3:30 त्याच दिवशी त्या आर्मी कमांडर जनरल HM खन्ना यांच्यासमोर मी उभा होतो. आणि त्यांना ते परत एकदा 4th मी त्याच ह्याचं प्रेझेंटेशन दिलं, माहिती सांगितली. त्यावेळेला मात्र बॉर्डरवरती द्रास बटाली कारगिल या सेक्टरमध्ये जे युनिट्स डिप्लॉय आहेत तिथले कुणी मेजर कुणी कॅप्टन लेफ्टनंट कर्नल या स्तराचे 8-10 लोक तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये होते. आणि मी त्यांच्यासमोर परत एकदा पूर्ण प्रेझेंटेशन दिलं, त्यांच्या ज्या क्वेरीज होत्या त्या सांगितल्या. आणि मग ते म्हणले आम्ही आता वापरतो लिव्ह इट म्हणले. त्यांच्या तिथं सोडून मी परत दिल्ली मार्गे पुण्यात पोहोचलो दुसऱ्या दिवशी आणि ते वापरलं. त्यांनी वापरल्यानंतर खूप चांगला रिपोर्ट, युद्ध संपलं 26 जुलै 1999 एक 8 दिवसामध्ये त्यांचं डॉक्टर कलामांना पत्र आलं की दिस वेपन परफॉर्म व्हेरी वेल आणि आम्हाला पाहिजे म्हणून. आणि इंटर्न डॉक्टर कलामांनी कॉंग्रॅच्युलेशन टू टीम वगैरे करून आम्हाला पाठवून दिलं ते लेटरची कॉपी त्या ह्याच्यात. आणि हे झाल्यानंतर युद्ध संपलं आणि हे पाहिजे म्हणून सांगितल्यानंतर डॉक्टर कलाम 27 ऑगस्टला 1 महिन्यानंतर पुण्यात आले होते. आणि त्यांनी माझ्यासाठी 40-45 मिनटं वेळ दिला आणि माझ्यासाठी म्हणतो म्हणजे पूर्ण प्रोजेक्टचा एका अर्थाने त्यांनी रिव्ह्यू घेतला आणि म्हटले जर आर्मीला हे पाहिजे आहे तर लवकरात लवकर बनवून तू दे, तुला काय अडचणी आहेत त्या सांग, हाय लेव्हल वाढवून किंवा काहीतरी करून मी एक्सपेडेट करतो ते लवकरात लवकर ते दे म्हणे. कारण अशी सिच्युएशन खूप कमी असते की आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते ह्याला ॲप्रिशिएट करतात. आणि वेल डन म्हणून पाठीवरती डॉक्टर कलामांनी थाप मारली, एका अर्थाने शाबासकी दिली. ही माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. कितीही पारितोषिक बाकीची मिळाली तरी ही गोष्ट मी कधी विसरणार नाही असं मला वाटतं. पुढचं खरं पुढं ऐकण्यासारखं आहे की डॉक्टर कलामांनी शाबासकी दिली इथपर्यंत ठीक आहे, पण 5 वेपन आम्ही बनवून आर्मीकडे हँड ओव्हर करले. आणि इन्फंट्री स्कूल महुला त्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या चाचण्या होणार होत्या क्वालिफिकेशन टेस्ट या होणार होत्या आता आणि त्या क्वालिफिकेशन टेस्टसाठी आम्ही ती 5 वेपन बनवून तयार केली होती. कारण ते त्याशिवाय इंडक्शन होणार नाही, आर्मीच्या सेवेमध्ये दाखल होणार नाही. तिथं मात्र पहिल्याच दिवशी सगळं प्रेझेंटेशन झालं, माहिती दिली. ती टीम असते 8-10 एजन्सीज वेगवेगळ्या असतात की त्याची फील्डवरती मेंटेनन्स कशा पद्धतीने करावा लागतो, त्याला लॉजिस्टिक्स काय काय लागतं, त्याचे स्पेअर्स काय लागतात, तिथं टूल्स काय लागतात, या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सीज असतात. फील्डमध्ये जर ते रिपेअर करायची वेळ आली तर ते रिपेअर होतं का नाही, जर होत नसेल तर ते कुठल्या लेवलवर, म्हणजे बेस वर्कशॉपला होतं का, आर्मी वर्कशॉपमध्ये होत नसेल तर अजून जी फॅक्टरीमध्ये न्यावं लागेल का वगैरे, अशा सगळ्याची माहिती तिथं केली जाते. तर सगळेजण त्या टीमला प्रेझेंटेशन दिल्यावरती वेल्डन म्हणले, त्यांनी बाकीचे सगळे आस्पेक्ट चेक केले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 6 वाजता हेमा फील्ड फायरिंग रेंज म्हणून इंदूरजवळ आहे, म्हणजे महूचे, त्या तिथं फायरिंगला सगळी टीम जमा झाली. आणि ते कर्नल साहेब होते, ते म्हणले की ठीक आहे आता दाखवा म्हणले फायर करून. म्हटलं फायर तुम्ही करणार? आम्हाला म्हणलं एक छोटीशी बंदुकीची बंदूक काय पिस्तूल ज्याच्यावरी गोळी फायर करायची असेल तरी आम्हाला लायसन पाहिजे, आम्हाला अथॉरिटी पाहिजे, आम्हाला त्याबद्दलचे सगळी ट्रेनिंग पाहिजे, त्याच्यासाठी असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं हे लागतं, आम्ही तर काहीच केलेलं नाही, आणि परवानग्या लागतात म्हणलं लायसन म्हणजे हे करताना परवानगी, तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडं नाही आहेत आणि हे नाही. तर ते म्हणले बघा ती गन तुमची आहे, हु विल बिलीव्ह ऑन युअर वेपन, आम्ही तुमच्या वेपनवर का विश्वास ठेवू फायरिंग करायला. मी म्हटलं ते युद्धात वापरले ना, ते म्हणले या ट्रायलच्या साठी युद्धाचा काही संबंध नाही, इथं मी माझा कोणताही माणूस रिस्कसाठी देणार नाही म्हटले, तुम्हाला ते फायर करून दाखवायला लागेल, नाहीतर यू अरेंज फायरर, वी विल कॉल ऑफ द ट्रायल्स. आता कॉल ऑफ द ट्रायल्स म्हणल्यानंतर परत एक वर्ष जाईल, कारण ते सगळे फायरर ढूंढ हे करणं ते करणं वगैरे अवघड असतं. मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठंतरी आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं लहानपणापासून संघात गेलेला असतो, आपण पद्य म्हणलो असतो त्याचा कुठंतरी इम्पॅक्ट असतो, ते आम्ही पद्य म्हणायचो लहानपणी की हो जाओ तयार साथियो, हो जाओ तयार. त्याच्यातली एक ओळ आहे की अगर देश के काम ना आहे तो जीवन बेकार. म्हणजे हीच ती वेळ आहे, आपण जे जवानाकडनं अपेक्षित करतोय त्या जवानाच्या ऐवजी आपण करूया म्हणलं फायरिंग. पण मी त्यांना प्रश्न विचारला की म्हटलं तुम्ही का नाही म्हणता, तुम्हाला एवढी भीती का वाटते? तर त्यांनी माझ्यासमोर जे 26 किलो वजनाचं जी तोफ होती खांद्यावर न ठेवायची त्याचा एक ॲक्सिडेंट रिपोर्ट टाकला. आणि त्यातनं मी मगाशी सांगितलं तसं की खांद्यावर ठेवून फायर करायची ही तोफ आहे, एक जण निशाणा धरून ते फायरिंग करतो आणि दुसरा त्याच्यामध्ये ॲम्युनिशन लोड करतो, त्यामुळे शेजारी शेजारी दोघं जण उभारतात, एक निशाणा धरून फायरिंग करतो आणि दुसरा त्याच्यात लोडिंग करतो, त्यामुळे गनर आणि लोडर या दोघांचं ते काम असतं. तर तो गोळा फायर झाल्यानंतर शत्रूच्या तिथं दोन फोडायला पाहिजे खरं तर, मग शत्रू रणगाडा असेल तर रणगाडा फोडलं पाहिजे, बंकर असेल तर बंकर तोडलं पाहिजे, त्याचं जे तो जसा गोळा आहे तसा. पण हा एक्सप्लोजिव्ह असणारा हा गोळा फायर करायचा. तर त्या केसमध्ये त्या ॲक्सिडेंट रिपोर्टमध्ये लिहिलं होतं कुठल्या तरी कारणांनी तो गोळा शत्रूकडं गेलाच नाही, तो तिथंच फायर झाला खांद्यावर आणि ते दोघंही जवान मृत्युमुखी पडले. आणि त्यातलं वाक्य असं आहे द हेड्स ऑफ टू जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 मीटर्स, म्हणजे फुटबॉल प्रमाणे माणसाची मुंडकी उडून गेलेली आहेत. आणि म्हणले हे या केसमध्ये म्हणलं आम्ही कशी रिस्क घेऊ, म्हणलं आम्ही काही रिस्क घेणार नाही, हे प्रूव्हन वेपनची ही स्थिती आहे, युअर वेपन इज अंडर डेव्हलपमेंट अजून येट टू बी प्रूव्हड. प्रूव्हन वेपनची ही स्थिती असल्यावर तुमच्या ह्याच्यात आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. मग त्यावेळेला मी मनाशी निर्धार केला की जे जवानाचं होईल ते आपलं होईल, आपण ज्या अर्थी जवानाला मुंडे फायर करायला लाव तर जे जवान, आणि एक अर्थाने माझा स्वतःचा कॉन्फिडन्स पण त्या वेपनचा होताच, पण एका अर्थाने नाव जय श्रीराम म्हणून नाव घेतलं आणि करूया म्हणून. 6 हा एक्सप्लोजिव्ह राऊंड 1 मिनिटाच्या आत फायर करून दाखवायचा हा त्या वेपनचा एक वर्स्ट केसमधला क्रायटेरिया आहे. तर तो क्रायटेरिया मी करून दाखवला की प्रत्येक बाकीचे हे मग ते करणार असं बोलणं झालं. आणि मी माझ्या असिस्टंटना कोणालाही सांगू शकत नव्हतो कारण जे डे टू डे फायर करतात तो ऑफिसर आपल्या जवानांना सांगणार नाही, तर मी कसं माझ्या मी स्वतः ती खांद्यावर तोफ घेतली आणि 6 एक्सप्लोजरो 50 सेकंदात धाड धाड धाड धाड फायर करून दाखवले. हा माझा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे डॉक्टर कलामांची शाबासकीच्या बरोबर सायंटिस्ट म्हणून काय करावं लागतं हा सुद्धा एक म्हणजे सायंटिस्ट म्हणलं की एक सगळं वेगळं चित्र डोळ्यासमोर असतं लोकांच्या. कधीतरी लोकांना असं वाटतं की मायक्रोस्कोप खाली काहीतरी बघणारा सायंटिस्ट बघितलेला असतो. कधीतरी त्या परीक्षा नळ्यांमध्ये केमिकल घेतलेला किंवा फ्लास्क घेतलेला चित्र बघतो आपण. कधीतरी कॉम्प्युटरच्या समोर बसून काही करणार. पण हे एक चित्र असतं हे कळावं म्हणून मी हा तरा विस्तृत सांगितलं.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखरच म्हणजे कलामांच्या शाबासकीपासून ते हा तुम्ही अनुभव सांगितला याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन. आणि आमच्या जे जे श्रोते ऐकतायत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला शाबासकी म्हणावं असं हे खरं तर सगळं आहे.
2: धन्यवाद. हा खरोखरच प्रेरणादायी प्रसंग माझ्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणूनच तुम्ही आठवण करून दिल्यावर मी तो तुमच्यासमोर मांडला.
1: तर तुम्ही बोललात की तो गोळा तोफेमध्ये, माझी शंका एक अशी आहे की या ज्या तोफा असतात त्याच्यातून क्षेपणास्त्र सुद्धा टाकलं जातं का फक्त गोळेच?
2: कन्सेप्ट दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे आता शाळेमध्ये आपण न्यूटनचे नियम शिकतो तर न्यूटनचे 3 नियम आपण सगळ्यांनी शिकलेले आहेत की न्यूटनचा 1 नियम, न्यूटनचा 2 नियम, न्यूटनचा 3 नियम. रॉकेट, मिसाईल आणि ह्या सगळे भाग आहेत ते न्यूटनच्या 3 नियमावर आधारित असतात. आणि बंदुकीच्या गोळीपासून ते तोफेच्या गोळ्यापर्यंत हे सगळे जे ते न्यूटनच्या 2 नियमावर आधारित असतं. म्हणजे त्याचा जो ज्याला फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन असं आपण जे न्यूटनचा 2 नियम बघतो तर त्या आधारावरती हे सगळे गोळे तोफ गोळे फायर केले जातात. आणि रॉकेटमध्ये काय होतं की ऑब्जेक्ट जो जातो शत्रूकडं तो जात असताना हवेमध्ये सुद्धा त्याला बूस्ट मिळत असतो कारण तो हवेमध्ये सुद्धा प्रोपेलंट जळत असताना ती एनर्जी त्याला पुश करत असते. तसं तोफगोळ्याचं नसतं. तोफगोळा जेवढं काही ताकदीने तुम्ही तो फेकाल तुम्ही तिथनं त्याच्यानंतर एकदा हवेत सुटल्यावर तो स्वतः स्वतःच असतो, त्याला परत बूस्टिंग मिळत नाही. आता हायब्रिड व्हर्शन असं आलेलं आहे की तोफगोळ्याला छोटंसं रॉकेट मागं लावायचं आणि रॉकेट असिस्टेड प्रोजेक्टाईल असा कन्सेप्ट आहे. त्यामुळं मार्जिनली 30-40% त्याची वाढ होऊ शकते त्याच्या रेंजमध्ये. म्हणजे रेंज वाढीसाठीचा हा प्रकार आहे. पण कन्सेप्ट असाच आहे की खांद्यावरनं तुम्ही जसं तोफ चालवू शकता तसं हा रॉकेट असिस्टेड प्रोजेक्टाईल चालवू शकता, तसं मिसाईलही फायर करू शकता. पण हे कन्सेप्ट वेगवेगळे असतात त्याच्यावर आधारित असते ती तोफ. म्हणजे एकाच तोफेतून दोन्ही गोष्टी कराव्यात ही कल्पना जो त्या दृष्टीने विचार चालू आहे की त्यातनं तोफगोळा टाकला तर तोफगोळा फायर होईल, मिसाईल टाकलं तर मिसाईल फायर होईल. पण अजूनही त्या तरी त्या त्या पर्टिक्युलर ह्याला पर्टिक्युलर हे वापरलं जातं. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, हे होते काशीनाथजी देवधर की जे DRDO भारत सरकारचे माजी समूह संचालक आहेत, ज्यांनी भारताची तोफ यंत्रणा कशी असावी यासाठी काम केलं आणि आपल्या भारताची प्रतिमा सर्वात जास्त शस्त्रास्त्र आयात करणारा देश अशी होती ती आता चांगल्या तोफा किंवा इतरही संरक्षण सामुग्री निर्यात करणारा आपला देश म्हणून झालेली आहे. इथपर्यंतचा प्रवास आपला काशीनाथजींनी आपल्याला इथे उलगडून सांगितला. काशीनाथजी खरंच तुम्ही आज या ठिकाणी रेडिओ विश्वासवरती आलात आणि इतकी छान माहिती आपल्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, अशा या आवलिया माणसाचं की ज्यांनी DRDO आपल्या देशाच्या संरक्षण सामग्रीबद्दलच्या अनेक शोधांचं आणि अनेक टीमच्या नेतृत्वाचं काम ज्यांनी केलेलं आहे ते काशीनाथजी देवधर आपल्या इथे आज आलेले होते. काशीनाथजी तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार, मी आज पुण्यात आली आहे. मी डॉक्टर सुषमा दाते. आज बोलणार आहे अर्थ सल्लागार श्री अरविंद परांजपे यांच्याशी. त्यांची थोडक्यात ओळख करून देते की ते अर्थ सल्लागार आहेत. त्यांचं शिक्षण बीएससी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि सीएस कंपनी सेक्रेटरी असं झालंय. फिनोलेक्स आणि फिलिप्स सारख्या मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून त्यांनी नोकरी केली. नंतर कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काम केलं. 2003 पासून म्युच्युअल फंड वितरक आणि वैयक्तिक सल्लागार म्हणून ते काम करतायत. मराठा चेंबर ICCI यांच्याकरता अर्थव्यवस्थापनाचा त्यांनी कार्यशाळाही घेतली आहे. त्यांची स्वतःची सार्थवेल नावाची कंपनी आहे. 1500 अधिक गुंतवणूकदारांना त्यांनी अर्थसल्ला दिला आहे. 500 पेक्षा अधिक लेख अर्थव्यवस्था या संदर्भात त्यांनी लिहिले आहेत. धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड किंवा मंत्र गुंतवणुकीचा किंवा प्रॉस्पॅरिटी थ्रू म्युच्युअल फंड हे ऑनलाईन पद्धतीने आलेले पुस्तक अशी त्यांची पुस्तकं आहेत. अनेक कार्यशाळा आहेत आणि अर्थ सल्ला आपल्याला नेहमीच हवा असतो आणि त्यामुळे अर्थाचं अर्थपूर्ण नियोजन कसं करायचं हे आज जाणून घेऊया त्यांच्याशी. नमस्कार परांजपे सर.
1: नमस्कार. नमस्कार सुषमाताई, बोला.
0: आज तुमच्याशी बरंच बोलायचं आहे तर ठरवले सुरुवात आपण करूया की आपल्या बालपणाविषयी आणि शालेय शिक्षणाविषयी थोडं सांगा.
1: माझा परिचय तुम्ही करून दिला आहे. आम्ही मूळचे तळेगावचे होत, म्हणजे तळेगाव दाभाडे
0: बर
1: पुणे जिल्ह्यातलं. आणि तिथे माझं बालपण गेलं. माझे आई वडील दोघेही डॉक्टर होते आणि तळेगावात ते 50 ते 60 वर्ष प्रॅक्टिस करत होते. आणि त्यावेळच्या तळेगावात शाळा नव्हत्या, म्हणजे चांगल्या शाळा नव्हत्या. त्यामुळे आमच्या चौथी पासून शिक्षण माझं पुण्याच्या मॉडर्न स्कूलमध्ये चालू झालं. आणि त्यावेळी लोकलनी आम्ही रोज जाळी करत असो. आताच्या मुलांना आणि पालकांनाही कदाचित आश्चर्य वाटेल की चौथीतला म्हणजे मुलं याची एक एक तास अंतरावरच्या एकटी जातात. पण ते त्यावेळी शक्य होतं आणि त्यावेळेचे पालक आत्ताच्या सारखे पजेशी नव्हते असं मला वाटतं. म्हणजे हा वेगळा विषय आहे, पण तो एक मला सांगावा असं वाटतो की आम्हाला जेवढं स्वातंत्र्य मिळालं तेवढं आत्ताच्या मुलांना मिळत नाही बहुतेक. कारण ते पालक पूर्ण वेळ त्यांना ट्रॅक करत असतात. तर ठीक आहे, हा वेगळा विषय. तर आणि मग त्याच्यानंतर मी 9वी पासून ज्ञानप्रबोधिनीत मला प्रवेश मिळाला. तुम्हाला कदाचित ज्ञानप्रबोधिनी शाळा माहिती असेल. एक वेगळ्या पद्धतीचे विचारसरणी असणारी आणि मुलांकरता एका ध्येयवादी पद्धतीनं संस्कार करणारी शाळा असं त्याचं मी वर्णन करीन. आणि तिथे माझ्या पुढच्या सगळ्या आयुष्याची पायाभरणी झाली असं मला वाटतं.
0: अरे वा, म्हणजे शाळेने तुम्हाला खूप काही दिलं पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेने. मग तुम्ही पुढे जाऊया, आपण सायन्सची डिग्री घेतली आणि त्यानंतर कॉमर्सकडे का वळावं असं वाटलं? कारण आई वडील डॉक्टरही होते, डॉक्टर न होता कॉमर्सकडे जाऊया असं का वाटलं?
1: त्यात शाळेविषयी थोडं सांगतो की तिथे आम्हाला शाळेच्या बरोबरीनं उपक्रमही खूप होते. म्हणजे आपण ज्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्या आम्ही खूप केल्या. म्हणजे मैदान तर रोजच असायचंच, त्यामुळे कधी आम्ही मैदान चुकवलं किंवा खेळ चुकवला असं काही मला आठवत नाही, इतकी त्याची आवड लागली. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही ऍथलेटिक्स आणि इतरही गोष्टी खूप अशा करून घेतल्या आमच्याकडनं. आणि ती सगळ्याच्याच एकूण पुढच्या आयुष्याची पायाभरणी म्हणतो की आपल्याला समतोल पाहिजे, म्हणजे आपले व्यायामही पाहिजे आणि देशस्थितीचा विचार हा सगळा मुख्य मुद्दा आम्हाला आमच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत बिंबवला गेला असं मी म्हणेन. की आपण आपलं वैयक्तिक आयुष्य तर महत्वाचं आहेच, पण त्याबरोबरीनं समाजाचं आणि देशाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हा विचार माझ्या मते तेव्हापासून. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मी होतो काही वर्ष आणि त्यानंतर ज्ञानप्रबोधिनीत मला तो मिळाला.
0: विचार पक्का.
1: आणि तुमचा पुढचा जो प्रश्न आहे की त्यानंतर मी बीएससी झालो, बीएससी फिजिक्स विषय होता माझा. आणि कॉमर्सला मी असा नाही गेलो असं म्हणता येईल, कारण मी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग गेलो. आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हे सायन्स चा बेस असल्यावर अतिशय अधिक चांगलं करता येतो. कारण तिथे फॅक्टरी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात की फॅक्टरीची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स अशा प्रकारचे सगळं आम्हाला डेटा गोळा करायचा असतो. आणि प्रोडक्शन सिस्टीम करण्यासाठी जर तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड असेल तर त्याचा खूपच फायदा होतो आणि तो मला मिळाला. आणि तुम्ही हल्लीचे जर इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स बघितले तर ते आयआयटी आयएम असं कॉम्बिनेशन असतं त्यांचं, म्हणजे बीटेक झालेले असतात आणि शिवाय त्यांनी व्यवस्थापनाची काहीतरी पदवी घेतलेली असते. तर सायन्स बॅकग्राऊंडचा फायदा हा माझ्या मते निश्चितच जास्त आहे असं मला वाटतं.
0: पण तुम्ही नंतर दोन मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम केलं तर तुम्ही सोडून का दिलं ते आणि व्यवसाय करायचं ठरवलं का बरं?
1: हा, त्याच्यानंतर मी कॉस्ट अकाउंटंट झाल्यानंतर मी फिनोलेक्स पाईप्स ही जी कंपनी आहे पाईप बनवणारी मोठी, तिथे मी कॉस्ट मॅनेजर म्हणून काम केलं आणि तिथे कॉस्ट रिडक्शन, कॉस्ट कंट्रोल अशा प्रकारचे बरेच आम्ही उपक्रम घेतले. म्हणजे एमआय ज्याला म्हणतात ना, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, कॉस्टिंगचं पहिलं सगळं तत्व आहे की व्हॉट यू मेजर इज व्हॉट यू गेट. म्हणजे आपण ज्याचं मोजमाप करतो तीच गोष्ट आपल्याला नियंत्रित ठेवता येते. म्हणजे आपण आपल्या नेहमीचं जर आपण उदाहरण बघितलं की आपला व्यायाम किती केला आणि आपलं वजन किती आहे किंवा आपलं आरोग्य कसं आहे, हे जर आपल्याकडे मेजरमेंट असलं तरच आपल्याला कळतं. कुणीतरी म्हणतं अरे तू वाढला किंवा तू जाड झाला, या वाक्यानं तसा अर्थ नसतो. आणि हे आम्हाला सायंटिफिक अप्रोच हा कॉस्टिंगमध्ये आम्हाला चांगला मिळाला. आणि त्या दिवसापासूनच मी ठरवलं होतं की आपल्याला आपलं स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण अनुभव घेतलाच पाहिजे. आणि फिलिप्स सारख्या या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मला खूप चांगला अनुभव मिळाला. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉस्टिंग सिस्टीम किंवा सगळ्याच त्यांच्या फायनान्शियल सिस्टीम्स त्या राबवत होते आणि एका मोठ्या एका चांगल्या सिस्टीममुळे सर्व जगावर कसं काय म्हणू राज्य करता येत असं नाही म्हणणार, पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम कसं करता येतं हे आपल्याला या पाश्चात्य लोकांकडनं नक्कीच शिकता आलं मला.
0: आणि गुंतवणुकीबद्दल तुमची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि ती खूप दूरपर्यंत गेली आहेत, म्हणजे खूप त्याची प्रसिद्धी चांगली मिळाली आहे, तर त्याबद्दल थोडस सांगा.
1: हो, आता त्याच्यानंतर काय झालं की मी फिलिप्स मध्ये असतानाच मी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स पूर्ण केला. म्हणजे मी आधी मी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट झालो आणि तेव्हा मी मॅनेजर अकाउंट्स म्हणून काम केलं होतं फिलिप्स मध्ये, त्यामुळे फायनान्स फील्ड अगदी जवळनं मी बघितलं होतं. आणि मग जेव्हा कंपनी सेक्रेटरी पण मी झालो तेव्हा लीगल साईड ऑफ द ऑपरेशन हा तर ती मला चांगली बघायला मिळाली, कॉर्पोरेट लॉज. आणि तेव्हा काय झालं की एकोणीशे 91-92 ची गोष्ट आहे जेव्हा आपल्याकडे आपल्या देशात आर्थिक सुधारणा राबवल्या गेल्या, म्हणजे ज्याला लिबरलायझेशन असा शब्द उपयोग करतात की 1991 मध्ये जेव्हा आपल्या देशाची परिस्थिती अगदी बिकट झाली तेव्हा आपल्याला सोनं गहाण ठेवून आपल्याला तेव्हा चंद्रशेखर पंतप्रधान होते तेव्हा आपल्याला ती अगदी नामुष्कीची वेळ आली होती आपल्यावर. तर तेव्हा आणि त्याच्यानंतर मग नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि त्यांनी मनमोहन सिंगांना पाठिंबा देऊन या सगळ्या आर्थिक सुधारणा पण राबवल्या. तर तेव्हा हे जी कंट्रोल रेजिम होता सगळा, तो कंट्रोल रेजिम जाऊन तिथे रेग्युलेशन आलं, म्हणजे कंट्रोलरच्या जागी रेग्युलेटर हा शब्द आला. आणि सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला म्हणतो आपण, त्याची स्थापना तेव्हा झाली. आणि त्याच्यानंतर एका कंपनीचं मला काम करायला मिळालं की ज्याचा पब्लिक इश्यू ऑफ शेअर म्हणजे आयपीओ ज्याला म्हणतात आजच्या भाषेत, तर तो आम्ही केला आणि तिथपासून मला कॅपिटल मार्केटची अतिशय चांगली माहिती झाली. आणि पुढे मी 4 वर्ष या कंपनीचं काम करत होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची काम या कंपनीत केल्यामुळे मला कॅपिटल मार्केटचं चांगलं अनुभव मिळाला.
0: अरे वा, तुमची सार्थ वेल्थ नावाचं तुम्ही सुरू केलंय आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल मार्गदर्शन करता. मला नेहमीच वाटतं सामान्य माणसाचं जमा, मिळकत आणि खर्च आणि त्यातून त्याला पैसेही खूप वाचवायचे असतात. बरं, पैसे वाचवण्याच्या अशा गोष्टी आहेत की जिथे अनसर्टन्टी आहे म्हणजे काही सांगता येत नाही असे लोक व्याज खूप देतात आणि जिथे खात्री आहे तिथे व्याज नसतं आणि त्यामुळे त्याला कळत नाही. तर तुम्ही तुमच्या कडे येणाऱ्या ग्राहकाला नेमकं काय मार्गदर्शन करता, कशा धर्तीवर करता?
1: खरं म्हणजे पैसा प्रत्येकालाच पाहिजे असतो आणि किती पैसा मिळाला तरी तो कमीच असतो आपल्याला, पण आपल्याला किती पैसा पाहिजे याविषयी मी थोडस पहिलं त्या यांच्याशी बोलतो की पैशाचं सोंग तर आणता येत नाही किंवा आणलं तरी ते टिकत नाही. तर मग आपल्याला आपलं आर्थिक स्वातंत्र्य मिळेल एवढा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे आणि मग आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तर त्या दृष्टीने आपल्याला मिळालेले पैसे हे जोखीम लक्षात घेऊन आणि म्हणजे गुंतवणुकीच्या तीन मुख्य बाबी असतात. एक असते जोखीम म्हणजे त्याच्यावरची रिस्क किती आहे, नंतर दुसरं असतं त्याच्यावरचं वृद्धी म्हणजे ग्रोथ, आणि तिसरी म्हणजे त्याची लिक्विडिटी की आपल्याला पाहिजे तेव्हा ती गुंतवणूक काढून घेता येते की नाही. या तिन्हीचा समन्वय साधून आपल्याला चांगली गुंतवणूक किंवा योग्य गुंतवणूक ठरवता येते. तर जे आपल्याला अल्पकाळात जे पैसे लागतात ते आपण मुदत ठेवी वगैरे म्हणतो किंवा फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी म्हणतो ज्याला, की ज्याचे आपल्याला खात्री आहे ज्याविषयी त्यात आपण ठेवतो. पण जे 3 वर्षापेक्षा किंवा 5 वर्षापेक्षा जास्त पैसे लागतात ते इक्विटी सारख्या प्रकारात म्हणजे इक्विटी शेअर सारख्या प्रकारात आपण गुंतवले आणि त्यातून जर आपण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गेलो तर आपलं काम अगदी झाल्याचं जमा आहे. आणि हे मी माझ्याकडच्या गुंतवणूकदारांना विषयी बोलून त्यांना पटवून देतो.
0: बरोबर. तसं तुम्ही अधिक 500 पेक्षा अधिक लेख लिहिलेत अर्थाबद्दल आणि कशी व्यवस्था लावायची या संदर्भात, ते अनेक ठिकाणी प्रकाशितही झाले. तुम्ही काही कार्यशाळा घेतल्यात, या कार्यशाळा कुणासाठी असतात?
1: कार्यशाळा 2 प्रकारे घेतल्या होत्या. मी आधीच्या काळात मी ते कॉस्ट मॅनेजमेंट या विषयावरच्या कार्यशाळा घेतल्या होत्या, ज्या उद्योगातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कॉस्ट अकाउंटंटसाठी वगैरे किंवा मॅनेजर्ससाठी होत्या. आणि त्याच्या नंतर मी आता ज्या कार्यशाळा घेतो त्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी असतात. म्हणजे पर्सनल फायनान्स हा जो विषय आहे की आपलं आर्थिक उत्पन्न किती आहे ते कसं वाढवावं आणि आपले खर्च आणि आपल्या आकांक्षा किंवा आपल्या अपेक्षा यांचा ताळमेळ कसा घालावा आणि त्याच्यासाठी योग्य आणि चांगली गुंतवणूक कशी आणि कुठे किती करावी याचं सगळं मार्गदर्शन किंवा चर्चा आम्ही या कार्यशाळेत करतो.
0: आणि तुम्ही लिहिलेली पुस्तकं धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड काय किंवा मंत्र गुंतवणुकीचा ही अतिशय सोप्या भाषेत लिहिली आहेत आणि सामान्य वाचकालाही समजेल अशी लिहिली आहेत. तुमचं तिसरं पुस्तक आहे प्रॉस्पेरिटी थ्रू म्युच्युअल फंड, हे ऑनलाईन गेलं असल्यामुळे तुम्हाला भारतभर ते पोहोचलंय, तिकडचा कधी फोन बिन आला का?
1: हो, म्हणजे खरं तर हे आपण अगदी आपण वर्णन करतो असे तू हिमाचल तर अक्षरशः काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे गुजरात पासून ते आसाम पर्यंत या सगळ्या ठिकाणी पॅन इंडिया हे पुस्तक पोहोचलेलं आहे. आणि याचं कारण मी 3 जणांना श्रेय देऊ शकतो की आपल्याकडे ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन खरेदी या अनेक म्हणजे अमेझॉन काय फ्लिपकार्ट काय यांच्यामधनं होऊ शकते आणि डेटा आपल्याकडे स्वस्त असल्यामुळे आणि स्मार्टफोन ही सगळीकडे झाल्यामुळे अगदी खेडेगावात सुद्धा आता हे पोहोचलेलं आहे. नंतर दुसरं म्युच्युअल फंड ही गोष्ट अतिशय उपयुक्त आहे आता बऱ्याच जणांना कळलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या आता गेल्याच महिन्यात म्युच्युअल फंड मधली टोटल असेट्स अंडर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते 50 लाख कोटी रुपयाच्या वरती गेलेले आहेत आणि त्याच्यात एसआयपी हे जवळजवळ 17,000 कोटी रुपयाचे दर महिना एसआयपी होतात आणि 4 कोटी लोकांनी आपली खाती उघडलेली आहेत म्युच्युअल फंडात एसआयपीची. तर ही सगळी गोष्ट आहे ती आणि त्याला एक माझी काय म्हणू थोडी मदत म्हणजे की हे सोप्या भाषेत अगदी संभाषण च्या माध्यमातून हे मी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामुळे त्याच्या 2 व्यक्तींचा म्हणजे एका एक कपल आहे नुकतंच लग्न झालेलं त्यांच्या कुटुंबाचं मी पुढे वर्णन केलंय की ते कसं आपलं आर्थिक आयुष्य प्लॅन करतात त्याचं हे पुस्तक आहे आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या स्टेप्स येतात तर ते पुस्तक लोकांना त्यामुळे आवडलंय आणि सगळीकडे ते पोहोचलंय.
0: अरे वा, फारच छान. म्हणजे तुमच्याकडे
1: मुख्यतः म्हणजे मला सांगायला आनंद होतो की धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड हे जे पुस्तक आहे त्याच्या 12,000 पेक्षाही प्रति आज विक्री झालेली आहे.
0: अरे वा, म्हणजे असं असंख्य लोकांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आणि सुलभ आणि सोप्या भाषेत केलेलं मार्गदर्शन तुमच्याकडनं नक्की मिळेल. श्रोते हो, हा होता आपला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. अर्थतज्ञांशी आपण भेटलो, श्री अरविंद परांजपे सर यांना. पुन्हा भेटूया.

नमस्कार मंडळी. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते निसर्ग नियमानुसार की निसर्ग नियमाविरुद्ध या विषयावर. मंडळी, मागच्या याच कार्यक्रमाच्या एका भागामध्ये मी आपल्याला अशा दोन व्यक्तींची उदाहरणं दिली होती की ज्या व्यक्ती कोणतंही अन्नपाणी न घेता कित्येक वर्ष जिवंत राहिल्या आणि आरोग्य संपन्नही राहिल्या. त्यातलं पहिलं उदाहरण प्यारीबाईंचं होतं. ती पश्चिम बंगालमधली प्यारीबाई ही एक संत महिला होती. कृष्णभक्तीत रममांड झालेली. दुसरं उदाहरण युरोपातल्या एका महिलेचं मी दिलं होतं. ती सुद्धा संतच होती. येशू ख्रिस्ताशी अगदी एकरूप झालेली. मंडळी, या दोन्ही स्त्रिया आंतरिक आनंदात इतक्या रममांड झाल्या होत्या की त्यांना तहान भूक अक्षरशः काही जाणवलीच नाही. अगदी वर्षानुवर्ष त्यांनी अन्नाचा कण किंवा पाण्याचा एखादा घोट

ही घेतला नाही. मग त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्यांचं आरोग्य ठणठणीत आढळलं, पण त्या अनेक वर्ष अन्नपाण्याविना कशा राहू शकल्या याचं रहस्य मात्र त्यांना उलगडू शकलं नाही. मंडळी, आज त्या दोघीही हयात नाहीत, पण आज हयात आहेत आणि अनेक वर्ष अन्नपाण्याशिवाय राहत आहेत. अशी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे गुजरातमधल्या प्रल्हाद जानी यांचं. त्यांचं वय आता साधारण 90 वर्ष असेल. ते देवीचे भक्त आहेत. लोक त्यांना चुडीवाले माताजी म्हणून ओळखतात. ते गुजरातमधील अंबाजी या ठिकाणी असतात, पण आता बहुतेक अहमदाबादेत असतात. आपला विश्वास बसणार नाही, पण या गृहस्थांना चक्क 75 वर्षांपासून काही खाल्लं किंवा प्यायलं नाही, ना अन्नाचा कण ना पाण्याचा घोट. मात्र लहानपणी ते सर्वसामान्य मुलांसारखेच होते, पण बालवयात ते घरातून बाहेर पडले, त्यांनी तपश्चर्या केली आणि सर्वसाधारणपणे वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी खाणं पिणं सोडलं. ते आजपर्यंत तसंच आहे. त्यांच्या पुढ्यात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले तरी त्यांना खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन डॉक्टरांनी त्यांच्या अनेक वेळा अनेक चाचण्या केल्या. अहमदाबाद इथल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांना एका काचेच्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सतत कॅमेरे रोखलेले होते. 10 दिवस त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या. नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांना जावं लागलं नाही. डॉक्टरांना तपासणीत असं आढळलं की त्यांच्या मूत्रपिंडामध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम लघवी तयार होत होती, पण नंतर ती त्यांच्या शरीरातच जिरून जात होती. त्यांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जावं लागलं नाही. डॉक्टर मंडळी त्यांच्या या रहस्यामागचं कारण शोधत होती. डॉक्टरांना असं वाटत होतं की या त्यांच्या अन्नपाणी वाचून राहण्याचं रहस्य उलगडलं तर त्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागातल्या लोकांसाठी करता येईल, किंवा अगदी दुर्गम डोंगराळ भागात सैनिकांना जिथं अन्नपाण्या वाचून राहावं लागतं तिथं त्याचा उपयोग होईल. पण डॉक्टरांच्या हाती काहीही लागलं नाही. शेवटी त्यांचं मत असं पडलं की प्रल्हाद जानी यांना वैश्विक ऊर्जेपासून शक्ती मिळते आणि त्यातूनच त्यांची अन्नपाण्याची गरज भागते. मंडळी, वर्धमान महावीरांच्या शिवाय आपण आता जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये एक प्यारीबाई किंवा युरोपातली संत महिला किंवा आज हयात असलेले प्रल्हाद जानी उर्फ चुडीवाले माताजी यापैकी कोणी असो, पण या सगळ्यांमध्ये आपल्याला एक साम्य आढळतं. कोणतं साम्य? तर ते साम्य म्हणजे ही सगळी मंडळी संत पुरुष आहेत, देवाचे निस्सीम भक्त आहेत. मंडळी, निसर्ग शक्यतो आपलं रहस्य उघड करत नाही, म्हणूनच या व्यक्ती अन्न पाण्या वाचून कशा राहू शकल्या याचं रहस्य आजचं आपलं विज्ञान उकलू शकलं नाही. खरं तर या गोष्टी निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहेत. कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नपाणी अत्यंत आवश्यक असतं, नवे ती त्याची मूलभूत गरज असते. मनुष्य पाण्याशिवाय काही तास राहू शकतो, काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, पण शास्त्र असं सांगतं की मनुष्य जर 72 तासांपेक्षा जास्त अन्नाशिवाय राहिला
तर त्याच्या शरीराची मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. हळूहळू तो मृत्यू पंथाला लागतो. पण या मंडळींनी तर या निसर्ग नियमालाच आव्हान दिलं आहे असं आपल्याला आढळतं. मंडळी असं म्हणतात की वर्धमान महावीर आपली ऊर्जा सूर्यापासून प्राप्त करीत असत, त्यामुळे ते कित्येक दिवस उपवास करू शकले. मंडळी, या विश्वात अशी एक विलक्षण ऊर्जा आहे की ज्याला इंग्रजीत आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती आपली जीवनदायिनी आहे. तिलाच प्राणशक्ती असंही म्हटलं जातं. तिच्यामुळेच सगळं कार्य चालतं. तीच आपल्या कुंडलिनीचा शक्तीस्रोत आहे. ती या सगळ्या मंडळींनी प्राप्त केलेली असावी असं आपल्याला म्हणता येईल. अन्न वाचून राहणारं आणि केवळ सौरशक्तीवर जगणारं आणखी एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही व्यक्ती सुद्धा गुजरातमधली आहे बरं का, आणि त्यांचं नाव आहे हिरा रतन माणिक. व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या हिरा यांनी हे हिरा HRM या संक्षिप्त नावानं लोकांना परिचित आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन सुरू केलं आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर ते या निष्कर्षाला पोहोचले की सूर्यशक्ती ही प्राणशक्ती आहे. केवळ तिच्याच आधारे अनेक दिवस अन्नाशिवाय राहणं शक्य आहे. या बाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपवास करून आपले निष्कर्ष सिद्ध केले. पहिला उपवास त्यांनी 1995 कालिकत या ठिकाणी केला. तो तब्बल 211 दिवसांचा होता. या काळात ते फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आणखी एक दुसरा मोठा उपवास त्यांनी 2000-2001 अहमदाबाद या ठिकाणी केला आणि तो तर तब्बल 411 दिवसांचा होता. आणि तिसरा उपवास त्यांनी 130 दिवसांचा केला. मंडळी, या काळात फिलाडेल्फिया विद्यापीठानं त्यांच्यावर देखरेख ठेवली आणि त्यातून काही निष्कर्ष हाती लागता आहेत का यासाठी प्रयत्न केला. पण या तिन्ही उपवासांच्या काळात हिरा रतन माणिक हे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आज त्यांची पद्धत वापरून अनेक लोक या पद्धतीनं अन्नाशिवाय राहण्यात यशस्वी झाले आहेत. मंडळी, 2002 HRM म्हणजेच हिरा रतन माणिक हे या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करतायत. सूर्यप्रकाश हे अनेक रोग दूर करू शकणारं नैसर्गिक औषध आहे असं त्यांचं मत आहे. सकाळच्या सूर्याकडं केवळ महिनाभर पाहिल्यानं डोळ्यांचे अनेक आजार नष्ट होऊन पाहण्याच्या शक्तीत वाढ होते. 3 महिन्यांच्या या साधनेनं अनेक मानसिक आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. 6 महिन्यात तर अनेक शारीरिक आजार बरे होऊ शकतात. तर 9 महिन्यानंतर माणूस अन्नाशिवाय केवळ सूर्यप्रकाशावर राहू शकतो असं ते म्हणतात. मंडळी, जिज्ञासूंनी या संबंधीची अधिक माहिती जाणकारांकडून आणि इंटरनेटवर मिळवावी आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मात्र कोणीही कोणताही प्रयोग करू नये हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

जय हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की। ई है

0: बरोबर.
1: मग देण्यासाठी टाइम काढा ना तुम्ही, घेण्यासाठी म्हणजे द्यायला पाहिजे ना आपण काहीतरी. आणि फालतू गोष्टी म्हणजे बघितलं की आजकालचे जे यंग जनरेशन आहे ती विनाकारण जिथं तिथं टाइम वेस्ट घालते.
0: बरोबर.
1: ते टाइम वेस्ट घातल्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करतोय, म्हणजे त्यानुसार आपली एक आपण समाजामध्ये एक आपली इमेज तयार करतोय.
0: बरोबर.
1: ते कधी पण चांगलंच ना.
0: नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. तुझे विचार सुद्धा खूप चांगले आहेत. आणि खरोखरच जसं तू म्हटली की समाजाचं देणं आपण लागतो, तर काहीतरी छोटासा प्रयत्न आपण करणं नक्कीच जमवू शकतो. मला तुला पुढे असं विचारायला आवडेल की बी फार्मसी झाल्यानंतर तुला स्वतःला आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: फार्मसीमध्ये मी आता कंपनीमध्ये, म्हणजे माझे प्लॅन तर खूप मोठे, ते आता ऑन रेडिओ सांगावं की नाही सांगावं.
0: बरोबर.
1: असे आहेत माझे प्लॅन, म्हणजे बिझनेस स्टार्टअप कडेच प्लॅन आहे की बिझनेसच आपल्याला पुढे एक्सपांड करायचं आहे. त्यामुळं मी कंपनीमध्ये सध्या ट्रेनिंगला जाणार आहे.
0: बर.
1: आणि मग आपल्याला असं टाइम भेटेलच बिझनेसमधून, किती मोठा माणूस असलो तो स्वतःसाठी टाइम काढतो ना, त्यामुळे ते तसं कंटिन्यू अभ्यास कंटिन्यू ठेवणार आहे.
0: बर बर बर. नक्कीच. तुझ्या या संपूर्ण प्रवासाला मनापासून मी शुभेच्छा देते. तुझे जे काही प्लॅन्स असतील जे तू आम्हाला नाही सांगितलेले ते नक्कीच तुझे पूर्ण होवोत, आणि छान तुझी प्रगती हो, तुझ्यामुळे समाजाची प्रगती हो, असंच मी तुला शुभेच्छा देते. आणि ब्रेन ट्रेन अकॅडमीच्या वतीने तू आज आलेली आहेस, ब्रेन ट्रेन बद्दल तू काय सांगशील?
1: ब्रेन ट्रेन मध्ये किती सांगायसाठी खूप आहे. सर्वात आई सर्वच सांगतात की सरांमुळे आम्हाला खूप सारा फायदा भेटला. जसं की आज मी इथे जे आलेली फक्त ब्रेन ट्रेनमुळे आलेली. तसं की सर खूप म्हणजे आम्हाला एक बोलतात ना की आपल्याला दुनियादारी समजायला पाहिजे, ब्रेन ट्रेनने आम्हाला दुनियादारी शिकवली.
0: बर. अच्छा.
1: म्हणजे सर्व गोष्टीत प्रवास कसा करायचा काय करायचा तिथून सर एकदम बेसिक पासून आपल्याला सर्व देतात. इवन की फोटो कसा काढायचा, त्याची फ्रेम कशी पाहिजे, इथून सर पूर्ण बेसिक शिकवतात. म्हणजे एक बोलतात ना की वडिलांच्या छत्रछायाखाली जशी मुलगी वावरते तसं सर सर्वांना असं सपोर्ट, म्हणजे काय जे नाही जेवढी गोष्ट सरांकडे नॉलेज आहे ना ते सर्व त्यांच्या बहिणींना देऊ इच्छितात, ते सर्व नॉलेज देतात.
0: खूप छान वाटलंय सगळं ऐकून. प्रत्येक इथे आलेल्या शिक्षिकेचं, प्रत्येक मुलीचं हेच मत आहे की सरांचा फार भरभरून सपोर्ट आहे. आणि खरंच खूप छान वाटलं इतकं ऐकून की प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात खूप बिझी असतो, सरही खूप बिझी असतात, पण अर्थात ते वेळ काढून कायम तुमच्या पाठीशी असतात हे ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. तू इथे आलीस आणि तुझे सगळे जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत ते सुद्धा आम्हाला सांगितलेस. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, डीआरडीओचे माजी समूह संचालक काशीनाथजी देवधर आजही आपल्या इथे आहेत. आपण मागच्या भागामध्ये त्यांच्याशी बोललो, अनेक प्रश्नांची आपल्या उत्तरं त्यांनी दिली. आपल्या देशाच्या संरक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आपण उलगडून घेतल्या. आता पुन्हा परत माझ्या मनामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, आपल्या श्रोत्यांनी पण काही मला मागचा भाग ऐकून जे विचारलंय त्याबद्दल मी त्यांना विचारणार आहे. काशीनाथजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. काशीनाथजी,
1: भारताचे राष्ट्रपती राहिलेले भारतरत्न APJ अब्दुल कलामांचं नाव तुम्ही घेतलं आणि त्याबद्दल माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. तुमचं आणि त्यांचं एक वेगळं नातं म्हणता येईल असं आहे की ज्यात खांद्यावर वाहून नेणाऱ्या तोफा आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एक वेगळं संशोधन केलं, ते जरा आम्हाला सांगा ना.
2: खरं म्हणलं तर माझं हे भाग्य की डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना राष्ट्रपतींपेक्षा मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून सगळेजण ओळखतात, आणि त्यांच्याबद्दलचं असं आहे की योगायोगाने इस्रोकडून DRDOकडं कलामांना आणलं, दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी आपल्या मिसाईल तयार करण्यासाठी. आणि डॉक्टर राजा रामण्णा की ज्यांचं पहिल्या अणुयुद्धाचं जो हे केलं होतं 1974 साली, त्याच्यामध्ये योगदान होतं. आणि डॉक्टर MGK मेनन, या दोघांच्या सल्ल्यानुसार इस्रोकडनं डॉक्टर कलामांना DRDOकडं आणलं की भारताला स्वतःची क्षेपणास्त्र तयार करायची. आणि आपला देश एका अर्थाने फक्त आयात करणारा देश असाच होता, सगळं कुठलंही गेलं की. त्यामुळं आपण जेव्हा कलाम जरी करत असले तरी आपल्याला किती जमणार आहे काय असा आपल्या स्वतःवरच विश्वास आपल्या लोकांचा नव्हता. पण डॉक्टर कलामांच्या नेतृत्वामध्ये आपण 5 मिसाईल एकत्रित करण्याचा तो प्रोग्राम होता. आणि त्याच वेळेला माझी पण एंट्री तोफेसाठी होती, त्यामुळे आम्ही साधारणपणे DRDOमध्ये एकत्र आलो. ते अर्थात सिनियर असल्यामुळे वरच्या पोस्टवर होते आणि मी अगदी ज्युनियर मोस्ट लेवलवरनं असिस्टंटपासून मी कामाला सुरुवात केली. पण फायदा असा झाला त्याचा की मला या ना त्या निमित्ताने मीटिंगमध्ये याच्यामध्ये डॉक्टर कलामांचा सहवास लाभत गेला. म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर कलाम ज्या वेळेला ARDमध्ये आले होते मी ओळखत पण नव्हतो, पण ते इतके सिम्पल होते की ज्युनियर मोस्ट असणाऱ्या माझ्यासारख्याला सुद्धा लायझनिंग ऑफिसर म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली होती. आणि डॉक्टर कलाम पुण्यात आल्यापासून ते पुण्यातनं जाईपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहायचं असंच माझ्याकडं ते काम होतं. स्वाभाविकपणे त्यांचा सहवास मिळाला आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या बरोबर हे मला दडपण होतं, पण त्यांनी पहिल्याच 5 मिनिटाच्या आत दडपण सगळं नष्ट करून टाकलं आणि अगदी मित्रत्वासारखं त्यांचं बोलणं असायचं. कधीही मला त्यांनी बॉसिंग किंवा या आवाजात बोललेलं आठवत नाही, कधी नाराजी नाही, रागवलेलं नाही, पण ते फर्म होते विचारांना. ते नेहमी म्हणत असत की जर देश आपल्याला पुढे न्यायचं असेल तर स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ, देशाची ताकद वाढवली पाहिजे. आणि ताकद वाढवण्यासाठी गरज आहे ती मिसाईलची, म्हणून त्यांना इकडं आणलेलं होतं. तर ते आमचे प्रमुख होते DRDOचे. आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की 1996 मध्ये त्यावेळचे जे सेना प्रमुख आहेत जनरल शंकरराय चौधरी म्हणून, ते आमच्या ऑफिसमध्ये ARDमध्ये आले होते. आणि एका अर्थाने आमचं कस्टमर, आजच्या भाषेत बोलायचं तर डिफेन्सचे सगळे जे आर्म फोर्सेस आहेत ते DRDOच्या दृष्टीने कस्टमर आहेत. तर त्या दृष्टीने त्यांना सर्व प्रकारची माहिती आम्ही काय काय करतो, कुठली कुठली वेपन केली आहेत, कुठले दारूगोळा आहे, अद्ययावत काय काय चालू आहे, याची सगळ्याची प्रेझेंटेशन माहिती हे सगळं दिलं. आणि काही यशस्वी झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही फायरिंग डेमॉन्स्ट्रेशन आमच्या इथं दिलं. ते झाल्यानंतर जनरल साहेब आमच्या डायरेक्टरना काय म्हणाले की तुम्ही करतायत हे सगळं चांगलंच आहे, पण म्हणले आम्हाला, त्यांना कदाचित तो इनपुट होता गुप्तचर खात्याकडनं की आपल्याला हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअरसाठी तयारी करावी लागणार आहे, म्हणजे द्रास, कारगिल, बटालिक या सेक्टरमध्ये आपल्याला लढावं लागणार आहे. हे माहीत असल्यामुळे त्यांनी आमच्या डायरेक्टरना सांगितलं की खांद्यावर ठेवून फायर करायची जी तोफ आहे आपल्याकडं स्वीडिश बनावटीची, ती खूप जड आहे, 26 किलो वजनाची आहे. आम्हाला कमी वजनाची तोफ जर मिळाली तर आपल्या जवानांना त्याचा फायदा आहे. आणि माझं नशीब चांगलं, मी म्हणजे आपण जे सिन्सिअरली काम करतो त्याचं फळ म्हणा ते काम माझ्याकडे आलं आणि माझ्या नेतृत्वामध्ये जो गट आहे त्यांनी मिळून 26 किलो वजनाची तोफ स्वतःचं नवीन तंत्रज्ञान विकसित करून 12 किलोनी कमी करून 14 किलोवर आणलं.
1: क्या बात है.
2: आणि हे झाल्यानंतर म्हणजे वजन कमी केलंय म्हणून त्याच्यात कुठली खोट येणार नाही याची काळजी. महत्वाचा क्रायटेरिया हा होता की सगळे परफॉर्मन्स पॅरामीटर्स जसेच्या तसे मिळाले पाहिजेत. मग त्याची ॲक्युरसी म्हणजे अचूकता आहे, कन्सिस्टन्सी आहे, पेनेट्रेशन आहे, त्यानंतर तिथला जो इम्पॅक्ट आहे, इफेक्ट आहे, तो सगळा जसाच्या तसा राहायला पाहिजे. आणि आम्ही तो क्रायटेरिया ठेवला की एक्झिस्टिंग ॲम्युनिशन सुद्धा त्यातनं वापरता आलं पाहिजे, नाहीतर वेपन कमी वजनाचं केलं आता ॲम्युनिशन पण बदला तेवढा वेळ नाही. तर त्यामुळं एक्झिस्टिंग ॲम्युनिशनसाठी काम करणारी आणि त्यात फीचर्स असे ठेवले होते की येऊ घातलेले ॲम्युनिशन पण त्यातनं फायर झाले पाहिजेत. आणि केवळ 2 वर्षामध्ये आम्ही ते वजन कमी केलं, ते प्रोग्राम चालू होता. मधल्या काळामध्ये युद्ध चालू झालं कारगिलचं अपेक्षेप्रमाणे, म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे. आणि कारगिलचं होतं माहिती आहे आपल्याला की साधारण 3 मेला एका गोराख्याच्या मुलांनी त्याची सूचना दिली, नंतर आपले लोक व्हेरीफाय करायला गेले, त्यांना मारून टाकलं आणि 10 मेपासून प्रत्यक्षामध्ये अघोषित युद्ध पाकिस्तानच्या बरोबर चालू झालं. तर साधारण 1 महिन्यानंतर डॉक्टर कलामांचा फोन आमच्या ऑफिसमध्ये आला. त्यांनी विचारलं की अरे देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ अवर वेपन्स. म्हणजे आपण जे कारण ते रिव्ह्यू घेत असल्यामुळे त्यांना माहीत होतं की आम्ही कमी वजनाचे हे बनवतोय. तर त्यांनी विचारलं की व्हॉट इज द स्टेटस. सांगितलं सरांना की सर, 2 वेपन्स आर रेडी, हाउएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. कारण कुठलीही गोष्ट आर्मीकडं हँडओव्हर करताना सर्व प्रकारच्या चाचण्या घेऊन ते उत्तमच चालतं आहे, ते उणे अंशामधल्या वातावरणालाही चालतं आहे, हायर साईडला हॉट क्लायमेटमध्ये आणि डेझर्ट एन्व्हायरमेंटला चालतं आहे, ह्युमिड एन्व्हायरमेंटला आणि जंगल सारख्या जो हे असतो त्याच्यामध्ये ते चालतंय, अशा सर्व प्रकारच्या वातावरणांमधल्या चाचण्याहून ज्याला ट्रूप ट्रायल्स, युजर ट्रायल्स अशा वेगवेगळ्या चाचण्या घेऊन ते प्रूव्ह करावं लागतं, त्याला आपण क्वालिफिकेशन टेस्ट म्हणतो. तर मी त्यांना सांगितलं एका वाक्यात की क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. दुसऱ्याच क्षणाला त्यांचा प्रश्न मला होता की बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. मी म्हटलं सर, आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. तर लगेच म्हणले, म्हणजे डिसिजन किती फास्ट घेत होते डॉक्टर कलाम हे माझ्या लक्षात आलं, लगेच म्हणले की देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दीज वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान.
1: क्या बात आहे,
2: डायरेक्ट पाकिस्तानवर आपण त्याच्या चाचण्या घेऊ. ही जी क्षमता आहे, निर्णय क्षमता, की वेळेवरती सांगणं आणि हे करणं, आणि अक्षरशः 3 दिवसामध्ये ती 2 वेपन तयार करून, आणि आपला कॉन्फिडन्स लेवल असल्यामुळं मी परत एकदा ते सगळे रात्रंदिवस आमच्या टीमने काम करून ती वेपन्स पूर्ण डिसमेंटल करून परत जोडणी करणं, तेल पाणी करणं, ऑइलिंग करणं, ग्रीसिंग करणं, हा जो जेवढा मेंटेनन्सचा पार्ट आहे तो सगळा करून प्रत्यक्ष आमच्या लेवलपर्यंत जेवढ्या चाचण्या घेणं शक्य होतं, फायरिंगपर्यंतच्या सगळ्या चाचण्या घेतल्या आणि 2 वेपन मी प्रत्यक्ष घेऊन गेलो. ते दिल्लीला घेऊन गेलो तर कलाम साहेब वाटच बघत होते, म्हणजे एका अर्थाने. मी तिथं जातानाचा किस्सा पण सांगण्यासारखं आहे की वेपन्स घेऊन चाललोय आणि विमानाने जात होतो, पर्सनल लगेज म्हणून मी ते घेऊन गेलो होतो. आणि पर्सनल लगेज ते तुम्हाला स्कॅन करायला एक्स रे मशीनवर टाकावं लागतं. तो एक्स रे मध्ये बघणारा जो ऑफिसर होता तिथला, त्याने ते वेपन बघितल्यावर तो अक्षरशः उडाला की त्याला चक्रवून गेला की काय चाललंय. तो खुर्चीत न उठून ताळका, अरे या क्या लगेज आर म्हणून ओरडला अक्षरशः. 5-25 जणांचं सगळ्यांचं एअरपोर्टवरती माझ्याकडे लक्ष, आणि जणू काही मी अतिरेकी आहे का काय अशा वाजत सगळेजण माझ्याकडे बघायला लागलेत, पण मी शांत होतो. मी खिशातनं आपला कागदाची घडी काढून, म्हणजे ते पत्र होतं, आमच्या डायरेक्टरने अथॉरिटी लेटर दिलेलं होतं आणि त्यात लिहिलेलं होतं की काशीनाथ देवधर ही इज सायंटिस्ट फ्रॉम दिस एस्टॅब्लिशमेंट अँड ही इज ऑथोराइज टू एस्कॉर्ट दिस वेपन्स टू फॉरवर्ड एरियाज. आणि शेवटचं वाक्य होतं की ही शुड नॉट बी डिटेन्ड ॲट एनी पोस्ट फॉर एनी रिझन. आणि मग ते वाचल्या क्षणी आणि सही शिक्का वगैरे सगळं दिलं, त्याने माझं आयकार्ड चेक केलं फक्त आणि जाऊ दे म्हणून मला पाठवलं. दिल्लीत पोहोचलो, दिल्लीमध्ये सकाळी सकाळी DRDOच्या ऑफिसमध्ये गेलो वेपन घेऊन. तर आमचे चीफ कंट्रोलर होते, त्यांना सांगितलं आणि त्यांनी मग लगेच मला कलामांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टर कलामांच्या ऑफिसमध्ये ते वेपन टेबलवर ठेवणार एवढ्यात स्वतः कलाम स्वतःची खुर्ची सोडून त्यात वेपन पाशी आले, इतकी उत्सुकता त्यांनाही होती. आणि तिथंच प्रश्न विचारायला सुरुवात केली. जवळजवळ 40-45 मिनिटं मी सगळी माहिती सांगितली, डूज काय डोंट्स काय, वापर कसा केला, टेक्नॉलॉजी काय वापरली कमी करण्यासाठी. कारण तोपर्यंत कार्बन कॉम्पोजिट टेक्नॉलॉजी गन बॅरल ॲप्लिकेशनमध्ये कोणी वापरलेली नव्हती. भारतात पहिल्यांदाच ही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरलेली असल्यामुळे त्यांना प्रश्न होते बरेचसे. स्वाभाविकपणे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय त्याची त्यांनी चर्चा करून माहिती घेतली. आणि मग हॉटलाईन उचलली आणि त्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आपले सरसेनापती आहेत जनरल शंकरराव चौधरींच्या जागी तोपर्यंत जनरल व्ही पी मलिक आले होते. व्ही पी मलिकांना फोन केला. त्यांनी तेच सांगे एका वाक्यातच बोलले होते की दिस पुना बॉय हॅज ब्रॉट टू वेपन्स, वाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान, असं त्यांनी त्यांना सांगून टाकलं. येस सर म्हणले. आणि ते माझी पाठवणी वेपन सकट आर्मी चीफच्या तिथं, आर्मी चीफ सदन कम हे जे आहे साऊथ ब्लॉक दिल्लीतला त्याच्या चीफच्या ऑफिसमध्ये मी पोहोचेपर्यंत तिथं लेफ्टनंट जनरल मेजर जनरल ब्रिगेडियर या स्तराची 8-10 लोक जे हेडक्वार्टरला असतात आणि या सगळ्या युद्धाच्या नीतीमध्ये ठरवण्यामध्ये ते इन्व्हॉल्व असतात ती सगळी लोक तिथं होती उपस्थित. आणि त्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मी परत एकदा त्या वेपनची माहिती दिली, डूज सांगितले डोंट सांगितले, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. आणि मुख्य म्हणजे ही सगळी आपली लोक आहेत, नुसतं चांगलं चांगलं सांगणं असं नाही तर त्याचे लिमिटेशन काय आहेत, काय काळजी घेतली पाहिजे हे करताना फायरिंग करताना हेही सांगितलं. युजर पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी पण 1-2 प्रश्न विचारले आणि सगळेजण हॅपी वाटले म्हणजे तशा अर्थाने. आणि म्हणले डू वन फेवर टू मी, म्हणले प्लीज हँड ओवर दीज वेपन्स टू आर्मी कमांडर. मी म्हटलं ठीक आहे. मला वाटलं खूप छान झालं आपलं काम, तिथनं उठायचं या खोलीतनं शेजारच्या खोलीमध्ये ते हँड ओवर करायचं आणि जायचं असं वाटलं मला. पण आर्मी कमांडर म्हणजे हे जे 7 कमांड आहेत आपले त्या कमांडच्या प्रमुखाला आर्मी कमांडर म्हणतात. जसं पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे तसं नॉर्थची जी लढाई चालू होती हिमालयातली ती सगळी नॉर्दर्न कमांड जी आहे उत्तर कमांड म्हणतो आपण ते जम्मूच्या पुढे उधमपूर नावाचं गाव आहे. मला एअरलिफ्ट करून तिथं नेण्यात आलं आणि दुपारी 3:30 त्याच दिवशी त्या आर्मी कमांडर जनरल HM खन्ना यांच्यासमोर मी उभा होतो. आणि त्यांना ते परत एकदा 4th मी त्याच ह्याचं प्रेझेंटेशन दिलं, माहिती सांगितली. त्यावेळेला मात्र बॉर्डरवरती द्रास बटाली कारगिल या सेक्टरमध्ये जे युनिट्स डिप्लॉय आहेत तिथले कुणी मेजर कुणी कॅप्टन लेफ्टनंट कर्नल या स्तराचे 8-10 लोक तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये होते. आणि मी त्यांच्यासमोर परत एकदा पूर्ण प्रेझेंटेशन दिलं, त्यांच्या ज्या क्वेरीज होत्या त्या सांगितल्या. आणि मग ते म्हणले आम्ही आता वापरतो लिव्ह इट म्हणले. त्यांच्या तिथं सोडून मी परत दिल्ली मार्गे पुण्यात पोहोचलो दुसऱ्या दिवशी आणि ते वापरलं. त्यांनी वापरल्यानंतर खूप चांगला रिपोर्ट, युद्ध संपलं 26 जुलै 1999 एक 8 दिवसामध्ये त्यांचं डॉक्टर कलामांना पत्र आलं की दिस वेपन परफॉर्म व्हेरी वेल आणि आम्हाला पाहिजे म्हणून. आणि इंटर्न डॉक्टर कलामांनी कॉंग्रॅच्युलेशन टू टीम वगैरे करून आम्हाला पाठवून दिलं ते लेटरची कॉपी त्या ह्याच्यात. आणि हे झाल्यानंतर युद्ध संपलं आणि हे पाहिजे म्हणून सांगितल्यानंतर डॉक्टर कलाम 27 ऑगस्टला 1 महिन्यानंतर पुण्यात आले होते. आणि त्यांनी माझ्यासाठी 40-45 मिनिटं वेळ दिला. आणि माझ्यासाठी म्हणतो म्हणजे पूर्ण प्रोजेक्टचा एका अर्थाने त्यांनी रिव्ह्यू घेतला आणि म्हणले जर आर्मीला हे पाहिजे आहे तर लवकरात लवकर बनवून तू दे, तुला काय अडचणी आहेत त्या सांग, हाय लेव्हल वाढवून किंवा काहीतरी करून मी एक्सपेडेट करतो ते लवकरात लवकर ते दे म्हणे. कारण अशी सिच्युएशन खूप कमी असते की आपण ज्यांच्यासाठी काम करतो ते ह्याला ॲप्रिशिएट करतात. आणि वेल डन म्हणून पाठीवरती डॉक्टर कलामांनी थाप मारली, एका अर्थाने शाबासकी दिली. ही माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. कितीही पारितोषिक बाकीची मिळाली तरी ही गोष्ट मी कधी विसरणार नाही असं मला वाटतं. पुढचं खरं पुढं ऐकण्यासारखं आहे की डॉक्टर कलामांनी शाबासकी दिली इथपर्यंत ठीक आहे, पण 5 वेपन आम्ही बनवून आर्मीकडे हँड ओव्हर करली. आणि इन्फंट्री स्कूल महुला त्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या चाचण्या होणार होत्या क्वालिफिकेशन टेस्ट या होणार होत्या आता आणि त्या क्वालिफिकेशन टेस्टसाठी आम्ही ते 5 वेपन बनवून तयार केली होती. कारण ते त्याशिवाय इंडक्शन होणार नाही, आर्मीच्या सेवेमध्ये दाखल होणार नाही. तिथं मात्र पहिल्याच दिवशी सगळं प्रेझेंटेशन झालं, माहिती दिली. ती टीम असते 8-10 एजन्सीज वेगवेगळ्या असतात की त्याची फील्डवरती मेंटेनन्स कशा पद्धतीने करावा लागतो, त्याला लॉजिस्टिक्स काय काय लागतं, त्याचे स्पेअर्स काय लागतात, तिथं टूल्स काय लागतात, या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सीज असतात. फील्डमध्ये जर ते रिपेअर करायची वेळ आली तर ते रिपेअर होतं का नाही, जर होत नसेल तर ते कुठल्या लेवलवर, म्हणजे बेस वर्कशॉपला होतं का, आर्मी वर्कशॉपमध्ये होत नसेल तर अजून जी फॅक्टरीमध्ये न्यावं लागेल का वगैरे, अशा सगळ्याची माहिती तिथं केली जाते. तर सगळेजण त्या टीमला प्रेझेंटेशन दिल्यावरती वेल डन म्हणले, त्यांनी बाकीचे सगळे आस्पेक्ट चेक केले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 6 वाजता हेमा फील्ड फायरिंग रेंज म्हणून इंदूरजवळ आहे, म्हणजे महूचे, त्या तिथं फायरिंगला सगळी टीम जमा झाली. आणि ते कर्नल साहेब होते, ते म्हणले की ठीक आहे आता दाखवा म्हणले फायर करून. म्हटलं फायर तुम्ही करणार? आम्हाला म्हणलं एक छोटीशी बंदुकीची बंदूक काय पिस्तूलच्या जेवढी गोळी फायर करायची असेल तरी आम्हाला लायसन पाहिजे, आम्हाला अथॉरिटी पाहिजे, आम्हाला त्याबद्दलचे सगळी ट्रेनिंग पाहिजे, त्याच्यासाठी असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं हे लागतं, आम्ही तर काहीच केलेलं नाही. आणि परवानग्या लागतात म्हणलं, लायसन म्हणजे हे करताना परवानगी, तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडं नाही आहेत आणि हे नाही. तर ते म्हणले बघा ती गन तुमची आहे, हू विल बिलीव्ह ऑन युअर वेपन, आम्ही तुमच्या वेपनवर का विश्वास ठेवू फायरिंग करायला. मी म्हटलं ते युद्धात वापरले ना, ते म्हणले या ट्रायलच्या साठी युद्धाचा काही संबंध नाही, इथं मी माझा कोणताही माणूस रिस्कसाठी देणार नाही म्हटले, तुम्हाला ते फायर करून दाखवायला लागेल, नाहीतर यू अरेंज फायरर वी विल कॉल ऑफ द ट्रायल्स. आता कॉल ऑफ द ट्रायल्स म्हणल्यानंतर परत एक वर्ष जाईल, कारण ते सगळे फायरर ढूंढ हे करणं ते करणं वगैरे अवघड असतं. मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठंतरी आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं लहानपणापासून संघात गेलेला असतो, आपण पद्य म्हणलो असतो त्याचा कुठंतरी इम्पॅक्ट असतो, ते आम्ही पद्य म्हणायचो लहानपणी की हो जाओ तयार साथियो, हो जाओ तयार. त्याच्यातली एक ओळ आहे की अगर देश के काम ना आहे तो जीवन बेकार. म्हणजे हीच ती वेळ आहे, आपण जे जवानाकडनं अपेक्षित करतोय त्या जवानाच्या ऐवजी आपण करूया म्हणलं फायरिंग. पण मी त्यांना प्रश्न विचारला की म्हटलं तुम्ही का नाही म्हणता, तुम्हाला एवढी भीती का वाटते? तर त्यांनी माझ्यासमोर जे 26 किलो वजनाचं जी तोफ होती खांद्यावर न ठेवायची त्याचा एक ॲक्सिडेंट रिपोर्ट टाकला. आणि त्यातनं मी मगाशी सांगितलं तसं की खांद्यावर ठेवून फायर करायची ही तोफ आहे, एक जण निशाणा धरून ते फायरिंग करतो आणि दुसरा त्याच्यामध्ये ॲम्युनिशन लोड करतो, त्यामुळे शेजारी शेजारी दोघं जण उभारतात, एक निशाणा धरून फायरिंग करतो आणि दुसरा त्याच्यात लोडिंग करतो, त्यामुळे गनर आणि लोडर या दोघांचं ते काम असतं. तर तो गोळा फायर झाल्यानंतर शत्रूच्या तिथं जाऊन फोडायला पाहिजे खरं तर. मग शत्रू रणगाडा असेल तर रणगाडा फोडलं पाहिजे, बंकर असेल तर बंकर तोडलं पाहिजे, त्याचं जे तो जसा गोळा आहे तसा. पण हा एक्सप्लोजिव्ह असणारा हा गोळा फायर करायचा. तर त्या केसमध्ये त्या ॲक्सिडेंट रिपोर्टमध्ये लिहिलं होतं कुठल्या तरी कारणाने तो गोळा शत्रूकडे गेलाच नाही, तो तिथंच फायर झाला खांद्यावर आणि ते दोघंही जवान मृत्युमुखी पडले. आणि त्यातलं वाक्य असं आहे, द हेड्स ऑफ टू जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 मीटर्स. म्हणजे फुटबॉल प्रमाणे माणसाची मुंडकी उडून गेलेली आहेत. आणि म्हणले हे या केसमध्ये म्हणलं आम्ही कशी रिस्क घेऊ, म्हणले आम्ही काही रिस्क घेणार नाही. हे प्रूव्हन वेपनची ही स्थिती आहे, युअर वेपन इज अंडर डेव्हलपमेंट अजून येट टू बी प्रूव्हड. प्रूव्हन वेपनची ही स्थिती असल्यावर तुमच्या ह्याच्यात आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. मग त्यावेळेला मी मनाशी निर्धार केला की जे जवानाचं होईल ते आपलं होईल. आपण ज्या अर्थी जवानाला मुंडे फायर करायला लाव तर जवान, आणि एक अर्थाने माझा स्वतःचा कॉन्फिडन्स पण त्या वेपनचा होतच, पण एका अर्थाने नाव जय श्रीराम म्हणून नाव घेतलं आणि करूया म्हणून. 6 हा एक्सप्लोजिव्ह राऊंड 1 मिनिटाच्या आत फायर करून दाखवायचा हा त्या वेपनचा एक वर्स्ट केसमधला क्रायटेरिया आहे. तर तो क्रायटेरिया मी करून दाखवला की प्रत्येक बाकीचे हे मग ते करणार असं बोलणं झालं. आणि मी माझ्या असिस्टंटना कोणालाही सांगू शकत नव्हतो, कारण जे डे टू डे फायर करतात तो ऑफिसर आपल्या जवानांना सांगणार नाही तर मी कसं माझ्या. मी स्वतः ती खांद्यावर तोफ घेतली आणि 6 हा एक्सप्लोजरो 50 सेकंदात धाड धाड धाड धाड फायर करून दाखवले. हा माझा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, त्यामुळं डॉक्टर कलामांची शाबासकीच्या बरोबर सायंटिस्ट म्हणून काय करावं लागतं हा सुद्धा एक म्हणजे सायंटिस्ट म्हणलं की एक सगळं वेगळं चित्र डोळ्यासमोर असतं लोकांच्या. कधीतरी लोकांना असं वाटतं की मायक्रोस्कोप खाली काहीतरी बघणारा सायंटिस्ट बघितलेला असतो, कधीतरी त्या परीक्षा नळ्यांमध्ये केमिकल घेतलेला किंवा फ्लास्क घेतलेला चित्र बघतो आपण, कधीतरी कॉम्प्युटरच्या समोर बसून काही करणार. पण हे एक चित्र असतं हे कळावं म्हणून मी हा तरा विस्तृत सांगितलं.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखरच म्हणजे कलामांच्या शाबासकीपासून ते हा तुम्ही अनुभव सांगितला याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन. आणि आमच्या जे जे श्रोते ऐकतायत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला शाबासकी म्हणावं असं हे खरं तर सगळं आहे.
2: धन्यवाद. हा खरोखरच प्रेरणादायी प्रसंग माझ्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणूनच तुम्ही आठवण करून दिल्यावर मी तो तुमच्यासमोर मांडला.
1: तर तुम्ही बोललात की तो गोळा तोफेमध्ये, माझी शंका एक अशी आहे की या ज्या तोफा असतात त्याच्यातून क्षेपणास्त्र सुद्धा टाकलं जातं का फक्त गोळेच?
2: कन्सेप्ट दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे आता शाळेमध्ये आपण न्यूटनचे नियम शिकतो, तर न्यूटनचे तीन नियम आपण सगळ्यांनी शिकलेले आहेत की न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम. रॉकेट, मिसाईल आणि ह्या सगळे भाग आहेत ते न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित असतात. आणि बंदुकीच्या गोळीपासून ते तोफेच्या गोळ्यापर्यंत हे सगळे जे ते न्यूटनच्या दुसऱ्या नियमावर आधारित असतं. म्हणजे त्याचा जो ज्याला फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन असं आपण जे न्यूटनचा दुसरा नियम बघतो, तर त्या आधारावरती हे सगळे गोळे तोफ गोळे फायर केले जातात. आणि रॉकेटमध्ये काय होतं की ऑब्जेक्ट जो जातो शत्रूकडं तो जात असताना हवेमध्ये सुद्धा त्याला बूस्ट मिळत असतो, कारण तो हवेमध्ये सुद्धा प्रोपेलंट जळत असताना ती एनर्जी त्याला पुश करत असते. तसं तोफ गोळ्याचं नसतं. तोफ गोळा जेवढं काही ताकदीने तुम्ही तो फेकाल तुम्ही तिथनं, त्याच्यानंतर एकदा हवेत सुटल्यावर तो स्वतः स्वतःच असतो, त्याला परत बूस्टिंग मिळत नाही. आता हायब्रिड वर्षन असं आलेलं आहे की तोफ गोळ्याला छोटंसं रॉकेट मागं लावायचं आणि रॉकेट असिस्टेड प्रोजेक्टाईल असा कन्सेप्ट आहे. त्यामुळं मार्जिनल 30-40% त्याची वाढ होऊ शकते त्याच्या रेंजमध्ये, म्हणजे रेंज वाढीसाठीचा हा प्रकार आहे. पण कन्सेप्ट असाच आहे की खांद्यावरनं तुम्ही जसं तोफ चालवू शकता तसं हा रॉकेट असिस्टेड प्रोजेक्टाईल चालवू शकता, तसं मिसाईलही फायर करू शकता. पण हे कन्सेप्ट वेगवेगळे असतात, त्याच्यावर आधारित असते ती तोफ. म्हणजे एकाच तोफेतून दोन्ही गोष्टी कराव्यात ही कल्पना त्या दृष्टीने विचार चालू आहे की त्यातनं तोफ गोळा टाकला तर तोफ गोळा फायर होईल, मिसाईल टाकलं तर मिसाईल फायर होईल. पण अजूनही त्या तरी त्या त्या पर्टिक्युलर ह्याला पर्टिक्युलर हे वापरलं जातं. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, हे होते काशीनाथजी देवधर की जे DRDO भारत सरकारचे माजी समूह संचालक आहेत, ज्यांनी भारताची तोफ यंत्रणा कशी असावी यासाठी काम केलं आणि आपल्या भारताची प्रतिमा सर्वात जास्त शस्त्रास्त्र आयात करणारा देश अशी होती ती आता चांगल्या तोफा किंवा इतरही संरक्षण सामुग्री निर्यात करणारा आपला देश म्हणून झालेली आहे. इथपर्यंतचा प्रवास आपला काशीनाथजींनी आपल्याला इथे उलगडून सांगितला. काशीनाथजी खरंच तुम्ही आज या ठिकाणी रेडिओ विश्वासवरती आलात आणि इतकी छान माहिती आपल्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, अशा या आवलिया माणसाचं की ज्यांनी DRDO मध्ये आपल्या देशाच्या संरक्षण सामग्रीबद्दलच्या अनेक शोधांचं आणि अनेक टीमच्या नेतृत्वाचं काम ज्यांनी केलेलं आहे ते काशीनाथजी देवधर आपल्या इथे आज आलेले होते. काशीनाथजी तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार, मी आज पुण्यात आली आहे. मी डॉक्टर सुषमा दाते. आज बोलणार आहे अर्थ सल्लागार श्री अरविंद परांजपे यांच्याशी. त्यांची थोडक्यात ओळख करून देते की ते अर्थ सल्लागार आहेत. त्यांचं शिक्षण बीएससी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि सीएस कंपनी सेक्रेटरी असं झालंय. फिनोलेक्स आणि फिलिप्स सारख्या मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून त्यांनी नोकरी केली. नंतर कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काम केलं. 2003 पासून म्युच्युअल फंड वितरक आणि वैयक्तिक सल्लागार म्हणून ते काम करतायत. मराठा चेंबर ICCI यांच्याकरता अर्थव्यवस्थापनाचा त्यांनी कार्यशाळाही घेतली आहे. त्यांची स्वतःची सार्थ वेल नावाची कंपनी आहे. 1500 अधिक गुंतवणूकदारांना त्यांनी अर्थसल्ला दिला आहे. 500 पेक्षा अधिक लेख अर्थव्यवस्था या संदर्भात त्यांनी लिहिले आहेत. धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड किंवा मंत्र गुंतवणुकीचा किंवा प्रॉस्पॅरिटी थ्रू म्युच्युअल फंड ही ऑनलाईन पद्धतीने आलेले पुस्तक अशी त्यांची पुस्तकं आहेत. अनेक कार्यशाळा आहेत आणि अर्थ सल्ला आपल्याला नेहमीच हवा असतो आणि त्यामुळे अर्थाचं अर्थपूर्ण नियोजन कसं करायचं हे आज जाणून घेऊया त्यांच्याशी. नमस्कार परांजपे सर.
1: नमस्कार सुषमाताई, बोला.
0: आज तुमच्याशी बरंच बोलायचं आहे तर ठरवले सुरुवात आपण करूया की आपल्या बालपणाविषयी आणि शालेय शिक्षणाविषयी थोडं सांगा.
1: माझा परिचय तुम्ही करून दिला आहे. मी मूळचे तळेगावचे होत, म्हणजे तळेगाव दाभाडे
0: बर
1: पुणे जिल्ह्यातलं. आणि तिथे माझं बालपण गेलं. माझे आई वडील दोघेही डॉक्टर होते आणि तळेगावात ते 50 ते 60 वर्ष प्रॅक्टिस करत होते. आणि त्यावेळच्या तळेगावात शाळा नव्हत्या, म्हणजे चांगल्या शाळा नव्हत्या. त्यामुळे आमचं चौथी पासून शिक्षण माझं पुण्याच्या मॉडर्न स्कूलमध्ये चालू झालं. आणि त्यावेळी लोकलनी आम्ही रोज जाई करत असो. आताच्या मुलांना आणि पालकांनाही कदाचित आश्चर्य वाटेल की चौथीतला म्हणजे मुलं याची एक एक तास अंतरावरच्या एकटी जातात. पण ते त्यावेळी शक्य होतं आणि त्यावेळेचे पालक आत्ताच्या सारखे पजेसिव्ह नव्हते असं मला वाटतं. म्हणजे हा वेगळा विषय आहे, पण तो एक मला सांगावा असं वाटतो की आम्हाला जेवढं स्वातंत्र्य मिळालं तेवढं आत्ताच्या मुलांना मिळत नाही बहुतेक. कारण ते पालक पूर्ण वेळ त्यांना ट्रॅक करत असतात. तर ठीक आहे, हा वेगळा विषय. तर आणि मग त्याच्या नंतर मी 9वी पासून ज्ञानप्रबोधिनीत मला प्रवेश मिळाला. तुम्हाला कदाचित ज्ञानप्रबोधिनी शाळा माहिती असेल. एक वेगळ्या पद्धतीचे विचारसरणी असणारी आणि मुलांकरता एका ध्येयवादी पद्धतीनं संस्कार करणारी शाळा असं त्याचं मी वर्णन करीन. आणि तिथे माझ्या पुढच्या सगळ्या आयुष्याची पायाभरणी झाली असं मला वाटतं.
0: अरे वा, म्हणजे शाळेने तुम्हाला खूप काही दिलं पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेने. मग तुम्ही पुढे जाऊया, आपण सायन्सची डिग्री घेतली आणि त्यानंतर कॉमर्सकडे का वळावं असं वाटलं? कारण आई वडील डॉक्टरही होते, डॉक्टर न होता कॉमर्सकडे जाऊया असं का वाटलं?
1: त्यात शाळेविषयी थोडं सांगतो की तिथे आम्हाला शाळेच्या बरोबरीनं उपक्रमही खूप होते. म्हणजे आपण ज्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्या आम्ही खूप केल्या. म्हणजे मैदान तर रोजच असायचंच, त्यामुळे कधी आम्ही मैदान चुकवलं किंवा खेळ चुकवला असं काही मला आठवत नाही, इतकी त्याची आवड लागली. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही ऍथलेटिक्स आणि इतरही गोष्टी खूप अशा करून घेतल्या आमच्याकडनं. आणि ती सगळ्याच्याच एकूण पुढच्या आयुष्याची पायाभरणी म्हणतो की आपल्याला समतोल पाहिजे, म्हणजे आपले व्यायामही पाहिजे आणि देशस्थितीचा विचार हा सगळा मुख्य मुद्दा आम्हाला आमच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत बिंबवला गेला असं मी म्हणेन. की आपण आपलं वैयक्तिक आयुष्य तर महत्वाचं आहेच, पण त्याबरोबरीनं समाजाचं आणि देशाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हा विचार माझ्या मते तेव्हापासून. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मी होतो काही वर्ष आणि त्यानंतर ज्ञानप्रबोधिनीत मला तो मिळाला. आणि तुमचा पुढचा जो प्रश्न आहे की त्यानंतर मी बीएससी झालो, बीएससी फिजिक्स विषय होता माझा. आणि कॉमर्सला मी असा नाही गेलो असं म्हणता येईल, कारण मी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग गेलो. आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हे सायन्स चा बेस असल्यावर अतिशय अधिक चांगलं करता येतो. कारण तिथे फॅक्टरी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात की फॅक्टरीची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स अशा प्रकारचे सगळं आम्हाला डेटा गोळा करायचा असतो. आणि प्रोडक्शन सिस्टीम करण्यासाठी जर तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड असेल तर त्याचा खूपच फायदा होतो आणि तो मला मिळाला. आणि तुम्ही हल्लीचे जर इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स बघितले तर ते आयआयटी आयएम असं कॉम्बिनेशन असतं त्यांचं, म्हणजे बीटेक झालेले असतात आणि शिवाय त्यांनी व्यवस्थापनाची काहीतरी पदवी घेतलेली असते. तर सायन्स बॅकग्राऊंडचा फायदा हा माझ्या मते निश्चितच जास्त आहे असं मला वाटतं.
0: पण तुम्ही नंतर दोन मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम केलं तर तुम्ही हे सोडून का दिलं ते आणि व्यवसाय करायचं ठरवलं का बरं?
1: हा, त्याच्यानंतर मी कॉस्ट अकाउंटंट झाल्यानंतर मी फिनोलेक्स पाईप्स ही जी कंपनी आहे पाईप बनवणारी मोठी, तिथे मी कॉस्ट मॅनेजर म्हणून काम केलं आणि तिथे कॉस्ट रिडक्शन, कॉस्ट कंट्रोल अशा प्रकारचे बरेच आम्ही उपक्रम घेतले. म्हणजे एमआय ज्याला म्हणतात ना, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, कॉस्टिंगचं पहिलं सगळं तत्व आहे की व्हॉट यू मेजर इज व्हॉट यू गेट. म्हणजे आपण आपण ज्याचं मोजमाप करतो तीच गोष्ट आपल्याला नियंत्रित ठेवता येते. म्हणजे आपण आपल्या नेहमीचं जर आपण उदाहरण बघितलं की आपला व्यायाम किती केला आणि आपलं वजन किती आहे किंवा आपलं आरोग्य कसं आहे, हे जर आपल्याकडे मेजरमेंट असलं तरच आपल्याला कळतं. कुणीतरी म्हणतं अरे तू वाढला किंवा तू जाड झाला, या वाक्यानं तसा अर्थ नसतो. आणि हे आम्हाला सायंटिफिक अप्रोच हा कॉस्टिंगमध्ये आम्हाला चांगला मिळाला. आणि त्या दिवसापासूनच मी ठरवलं होतं की आपल्याला आपलं स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण अनुभव घेतलाच पाहिजे. आणि फिलिप्स सारख्या या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मला खूप चांगला अनुभव मिळाला. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉस्टिंग सिस्टीम किंवा सगळ्याच त्यांच्या फायनान्शियल सिस्टीम्स त्या राबवत होते आणि एका मोठ्या एका चांगल्या सिस्टीममुळे सर्व जगावर कसं काय म्हणू राज्य करता येत असं नाही म्हणणार, पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम कसं करता येतं हे आपल्याला या पाश्चात्य लोकांकडनं नक्कीच शिकता आलं मला.
0: आणि गुंतवणुकीबद्दल तुमची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि ती खूप दूरपर्यंत गेली आहेत, म्हणजे खूप त्याची प्रसिद्धी चांगली मिळाली आहे, तर त्याबद्दल थोडस सांगा.
1: हो, आता त्याच्यानंतर काय झालं की मी फिलिप्स मध्ये असतानाच मी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स पूर्ण केला. म्हणजे मी आधी मी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट झालो आणि तेव्हा मी मॅनेजर अकाउंट्स म्हणून काम केलं होतं फिलिप्स मध्ये, त्यामुळे फायनान्स फील्ड अगदी जवळनं मी बघितलं होतं. आणि मग जेव्हा कंपनी सेक्रेटरी पण मी झालो तेव्हा लीगल साईड ऑफ द ऑपरेशन हा तर ती मला चांगली बघायला मिळाली, कॉर्पोरेट लॉज. आणि तेव्हा काय झालं की एकोणीशे 1991-92 गोष्ट आहे जेव्हा आपल्याकडे आपल्या देशात आर्थिक सुधारणा राबवल्या गेल्या, म्हणजे ज्याला लिबरलायझेशन असा शब्द उपयोग करतात की 1991 मध्ये जेव्हा आपल्या देशाची परिस्थिती अगदी बिकट झाली तेव्हा आपल्याला सोनं गहाण ठेवून आपल्याला तेव्हा चंद्रशेखर पंतप्रधान होते तेव्हा आपल्याला ती अगदी नामुष्कीची वेळ आली होती आपल्यावर. तर तेव्हा आणि त्याच्यानंतर मग नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि त्यांनी मनमोहन सिंगांना पाठिंबा देऊन या सगळ्या आर्थिक सुधारणा पण राबवल्या. तर तेव्हा हे जी कंट्रोल रेजिम होता सगळा, तो कंट्रोल रेजिम जाऊन तिथे रेग्युलेशन आलं, म्हणजे कंट्रोलरच्या जागी रेग्युलेटर हा शब्द आला आणि सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला म्हणतो आपण, त्याची स्थापना तेव्हा झाली. आणि त्याच्यानंतर एका कंपनीचं मला काम करायला मिळालं की ज्याचा पब्लिक इश्यू ऑफ शेअर म्हणजे आयपीओ ज्याला म्हणतात आजच्या भाषेत, तर तो आम्ही केला आणि तिथपासून मला कॅपिटल मार्केटची अतिशय चांगली माहिती झाली. आणि पुढे मी 4 वर्ष या कंपनीचं काम करत होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं या कंपनीत केल्यामुळे मला कॅपिटल मार्केटचा चांगला अनुभव मिळाला.
0: अरे वा, तुमची सार्थ वेल्थ नावाचं तुम्ही सुरू केलंय आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल मार्गदर्शन करता. मला नेहमीच वाटतं सामान्य माणसाचं जमा मिळकत आणि खर्च आणि त्यातून त्याला पैसेही खूप वाचवायचे असतात. बरं, पैसे वाचवण्याच्या अशा गोष्टी आहेत की जिथे अनसर्टन्टी आहे म्हणजे काही सांगता येत नाही असे लोक व्याज खूप देतात आणि जिथे खात्री आहे तिथे व्याज नसतं आणि त्यामुळे त्याला कळत नाही. तर तुम्ही तुमच्या कडे येणाऱ्या ग्राहकाला नेमकं काय मार्गदर्शन करता, कशा धर्तीवर करता?
1: म्हणजे पैसा प्रत्येकालाच पाहिजे असतो आणि किती पैसा मिळाला तरी तो कमीच असतो आपल्याला, पण आपल्याला किती पैसा पाहिजे याविषयी मी थोडस पहिलं त्या यांच्याशी बोलतो की पैशाचं सोंग तर आणता येत नाही किंवा आणलं तरी ते टिकत नाही. तर मग आपल्याला आपलं आर्थिक स्वातंत्र्य मिळेल एवढा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे आणि मग आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तर त्या दृष्टीने आपल्याला मिळालेले पैसे हे जोखीम लक्षात घेऊन आणि म्हणजे गुंतवणुकीच्या तीन मुख्य बाबी असतात. एक असते जोखीम म्हणजे त्याच्यावरची रिस्क किती आहे, नंतर दुसरं असतं त्याच्यावरचं वृद्धी म्हणजे ग्रोथ, आणि तिसरी म्हणजे त्याची लिक्विडिटी की आपल्याला पाहिजे तेव्हा ती गुंतवणूक काढून घेता येते की नाही. या तिन्हीचा समन्वय साधून आपल्याला चांगली गुंतवणूक किंवा योग्य गुंतवणूक ठरवता येते. तर जे आपल्याला अल्पकाळात जे पैसे लागतात ते आपण मुदत ठेवी वगैरे म्हणतो किंवा फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी म्हणतो ज्याला, की ज्या ते आपल्याला खात्री आहे ज्याविषयी त्यात आपण ठेवतो. पण जे 3 वर्षापेक्षा किंवा 5 वर्षापेक्षा जास्त पैसे लागतात ते इक्विटी सारख्या प्रकारात म्हणजे इक्विटी शेअर सारख्या प्रकारात आपण गुंतवले आणि त्यातून जर आपण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गेलो तर आपलं काम अगदी झाल्यातच जमा आहे. आणि हे मी माझ्याकडच्या गुंतवणूकदारांना विषयी बोलून त्यांना पटवून देतो.
0: बरोबर. तसं तुम्ही अधिक 500 पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत अर्थाबद्दल आणि कशी व्यवस्था लावायची या संदर्भात, ते अनेक ठिकाणी प्रकाशितही झाले. तुम्ही काही कार्यशाळा घेतल्यात, या कार्यशाळा कुणासाठी असतात?
1: कार्यशाळा 2 प्रकारे घेतल्या होत्या. मी आधीच्या काळात मी ते कॉस्ट मॅनेजमेंट या विषयावरच्या कार्यशाळा घेतल्या होत्या, ज्या उद्योगातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कॉस्ट अकाउंटंटसाठी वगैरे किंवा मॅनेजर्ससाठी होत्या. आणि त्याच्या नंतर मी आता ज्या कार्यशाळा घेतो त्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी असतात. म्हणजे पर्सनल फायनान्स हा जो विषय आहे की आपलं आर्थिक उत्पन्न किती आहे ते कसं वाढवावं आणि आपले खर्च आणि आपल्या आकांक्षा किंवा आपल्या अपेक्षा यांचा ताळमेळ कसा घालावा आणि त्याच्यासाठी योग्य आणि चांगली गुंतवणूक कशी आणि कुठे किती करावी याचं सगळं मार्गदर्शन किंवा चर्चा आम्ही या कार्यशाळेत करतो.
0: आणि तुम्ही लिहिलेली पुस्तकं धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड काय किंवा मंत्र गुंतवणुकीचा ही अतिशय सोप्या भाषेत लिहिली आहेत आणि सामान्य वाचकालाही समजेल अशी लिहिली आहेत. तुमचं तिसरं पुस्तक आहे प्रॉस्पेरिटी थ्रू म्युच्युअल फंड, हे ऑनलाईन गेलं असल्यामुळे तुम्हाला भारतभर ते पोहोचलंय, तिकडचा कधी फोन बिन आला का?
1: हो, म्हणजे खरं तर हे आपण अगदी आपण वर्णन करतो असे तू हिमाचल तर अक्षरशः काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे गुजरात पासून ते आसाम पर्यंत या सगळ्या ठिकाणी पॅन इंडिया हे पुस्तक पोहोचलेलं आहे. आणि याचं कारण मी 3 जणांना श्रेय देऊ शकतो की आपल्याकडे ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन खरेदी या अनेक म्हणजे अमेझॉन काय फ्लिपकार्ट काय यांच्यामधनं होऊ शकते आणि डेटा आपल्याकडे स्वस्त असल्यामुळे आणि स्मार्टफोन ही सगळीकडे झाल्यामुळे अगदी खेडेगावात सुद्धा आता हे पोहोचलेलं आहे. नंतर दुसरं म्युच्युअल फंड ही गोष्ट अतिशय उपयुक्त आहे आता बऱ्याच जणांना कळलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या आता गेल्याच महिन्यात म्युच्युअल फंड मधली टोटल असेट्स अंडर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते 50 लाख कोटी रुपयाच्या वरती गेलेले आहेत आणि त्याच्यात SIP हे जवळजवळ 17,000 कोटी रुपयाचे दर महिना SIP होतात आणि 4 कोटी लोकांनी आपली खाती उघडलेली आहेत म्युच्युअल फंडात SIP ची. तर ही सगळी गोष्ट आहे ती आणि त्याला एक माझी काय म्हणू थोडी मदत म्हणजे की हे सोप्या भाषेत अगदी संभाषण च्या माध्यमातून हे मी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामुळे त्याच्यात 2 व्यक्तींचा म्हणजे एक कपल आहे नुकतंच लग्न झालेलं त्यांच्या कुटुंबाचं मी पुढे वर्णन केलंय की ते कसं आपलं आर्थिक आयुष्य प्लॅन करतात त्याचं हे पुस्तक आहे आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या स्टेप्स येतात तर ते पुस्तक लोकांना त्यामुळे आवडलंय आणि सगळीकडे ते पोहोचलंय.
0: अरे वा, फारच छान. म्हणजे तुमच्याकडे
1: मुख्यतः म्हणजे मला सांगायला आनंद होतो की धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड हे जे पुस्तक आहे त्याच्या 12,000 पेक्षाही प्रति आज विक्री झालेली आहे.
0: अरे वा, म्हणजे असं असंख्य लोकांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आणि सुलभ आणि सोप्या भाषेत केलेलं मार्गदर्शन तुमच्याकडनं नक्की मिळेल. श्रोते हो, हा होता आपला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. अर्थतज्ञांशी आपण भेटलो, श्री अरविंद परांजपे सर यांना. पुन्हा भेटूया.

नमस्कार मंडळी. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते निसर्ग नियमानुसार की निसर्ग नियमाविरुद्ध या विषयावर. मंडळी, मागच्या याच कार्यक्रमाच्या एका भागामध्ये मी आपल्याला अशा दोन व्यक्तींची उदाहरणं दिली होती की ज्या व्यक्ती कोणतंही अन्नपाणी न घेता कित्येक वर्ष जिवंत राहिल्या आणि आरोग्य संपन्नही राहिल्या. त्यातलं पहिलं उदाहरण प्यारीबाईंचं होतं. ती पश्चिम बंगालमधली प्यारीबाई ही एक संत महिला होती, कृष्णभक्तीत रममाण झालेली. दुसरं उदाहरण युरोपातल्या एका महिलेचं मी दिलं होतं. ती सुद्धा संतच होती, येशू ख्रिस्ताशी अगदी एकरूप झालेली. मंडळी, या दोन्ही स्त्रिया आंतरिक आनंदात इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांना तहान भूक अक्षरशः काही जाणवलीच नाही. अगदी वर्षानुवर्ष त्यांनी अन्नाचा कण किंवा पाण्याचा एखादा घोटही घेतला नाही. मग त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्यांचं आरोग्य ठणठणीत आढळलं. पण त्या अनेक वर्ष अन्न पाण्याविना कशा राहू शकल्या याचं रहस्य मात्र त्यांना उलगडू शकलं नाही. मंडळी, आज त्या दोघीही हयात नाहीत, पण आज हयात आहेत आणि अनेक वर्ष अन्न पाण्याशिवाय राहत आहेत. अशी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे गुजरातमधल्या प्रल्हाद जानी यांचं. त्यांचं वय आता साधारण 90 वर्ष असेल. ते देवीचे भक्त आहेत. लोक त्यांना चुडीवाले माताजी म्हणून ओळखतात. ते गुजरातमधील अंबाजी या ठिकाणी असतात, पण आता बहुतेक अहमदाबादेत असतात. आपला विश्वास बसणार नाही, पण या गृहस्थांना चक्क 75 वर्षांपासून काही खाल्लं किंवा प्यायलं नाही, ना अन्नाचा कण ना पाण्याचा घोट. मात्र लहानपणी ते सर्वसामान्य मुलांसारखेच होते, पण बालवयात ते घरातून बाहेर पडले. त्यांनी तपश्चर्या केली आणि सर्वसाधारणपणे वयाच्या 11 वर्षापासून त्यांनी खाणंपिणं सोडलं. ते आजपर्यंत तसंच आहे. त्यांच्या पुढ्यात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले तरी त्यांना खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन डॉक्टरांनी त्यांच्या अनेक वेळा अनेक चाचण्या केल्या. अहमदाबाद इथल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांना एका काचेच्या खोलीत ठेवण्यात

आलं होतं. त्यांच्यावर सतत कॅमेरे रोखलेले होते. 10 दिवस त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या. नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांना जावं लागलं नाही. डॉक्टरांना तपासणीत असं आढळलं की त्यांच्या मूत्रपिंडामध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम लघवी तयार होत होती, पण नंतर ती त्यांच्या शरीरातच जिरून जात होती. त्यांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जावं लागलं नाही. डॉक्टर मंडळी त्यांच्या या रहस्यामागचं कारण शोधत होती. डॉक्टरांना असं वाटत होतं की या त्यांच्या अन्नपाणी वाचून राहण्याचं रहस्य उलगडलं तर त्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागातल्या लोकांसाठी करता येईल, किंवा अगदी दुर्गम डोंगराळ भागात सैनिकांना जिथं अन्नपाण्या वाचून राहावं लागतं तिथं त्याचा उपयोग होईल. पण डॉक्टरांच्या हाती काहीही लागलं नाही. शेवटी त्यांचं मत असं पडलं की प्रल्हाद जानी यांना वैश्विक ऊर्जेपासून शक्ती मिळते आणि त्यातूनच त्यांची अन्नपाण्याची गरज भागते. मंडळी, वर्धमान महावीरांच्या शिवाय आपण आता जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये एक प्यारीबाई किंवा युरोपातली संत महिला किंवा आज हयात असलेले प्रल्हाद जानी उर्फ चुडीवाले माताजी यापैकी कोणी असो, पण या सगळ्यांमध्ये आपल्याला एक साम्य आढळतं. कोणतं साम्य? तर ते साम्य म्हणजे ही सगळी मंडळी संत पुरुष आहेत, देवाचे निस्सीम भक्त आहेत. मंडळी, निसर्ग शक्यतो आपलं रहस्य उघड करत नाही. म्हणूनच या व्यक्ती अन्न पाण्यावाचून कशा राहू शकल्या याचं रहस्य आजचं आपलं विज्ञान उकलू शकलं नाही. खरं तर या गोष्टी निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहेत. कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नपाणी अत्यंत आवश्यक असतं, नवे ती त्याची मूलभूत गरज असते. मनुष्य पाण्याशिवाय काही तास राहू शकतो, काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, पण शास्त्र असं सांगतं की मनुष्य जर 72 तासांपेक्षा जास्त अन्नाशिवाय राहिला तर त्याच्या शरीराची मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. हळूहळू तो मृत्यूपंथाला लागतो. पण या मंडळींनी तर या निसर्ग नियमालाच आव्हान दिलं आहे असं आपल्याला आढळतं. मंडळी असं म्हणतात की वर्धमान महावीर आपली ऊर्जा सूर्यापासून प्राप्त करीत असत, त्यामुळे ते कित्येक दिवस उपवास करू शकले. मंडळी, या विश्वात अशी एक विलक्षण ऊर्जा आहे की ज्याला इंग्रजीत आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो. ती आपली जीवनदायिनी आहे, तिलाच प्राणशक्ती असंही म्हटलं जातं. तिच्यामुळेच सगळं कार्य चालतं. तीच आपल्या कुंडलिनीचा शक्तीस्रोत आहे. ती या सगळ्या मंडळींनी प्राप्त केलेली असावी असं आपल्याला म्हणता येईल. अन्ना वाचून राहणारं आणि केवळ सौरशक्तीवर जगणारं आणखी एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही व्यक्तीसुद्धा गुजरातमधली आहे बरं का, आणि त्यांचं नाव आहे हिरा रतन मानिक. व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या हिरा यांनी हिरा HRM या संक्षिप्त नावानं लोकांना परिचित आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन सुरू केलं आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर ते या निष्कर्षाला पोहोचले की सूर्यशक्ती ही प्राणशक्ती आहे. केवळ तिच्याच आधारे अनेक दिवस अन्नाशिवाय राहणं शक्य आहे. याबाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपवास करून आपले निष्कर्ष सिद्ध केले. पहिला उपवास त्यांनी 1995 कालिकत या ठिकाणी केला. तो तब्बल 211 दिवसांचा होता. या काळात ते
फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आणखी एक दुसरा मोठा उपवास त्यांनी 2000-2001 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी केला आणि तो तर तब्बल 411 दिवसांचा होता. आणि तिसरा उपवास त्यांनी 130 दिवसांचा केला. मंडळी, या काळात फिलाडेल्फिया विद्यापीठानं त्यांच्यावर देखरेख ठेवली आणि त्यातून काही निष्कर्ष हाती लागता आहेत का यासाठी प्रयत्न केला, पण या तिन्ही उपवासांच्या काळात हिरा रतन माणिक हे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आज त्यांची पद्धत वापरून अनेक लोक या पद्धतीनं अन्नाशिवाय राहण्यात यशस्वी झाले आहेत. मंडळी, 2002 पासून HRM म्हणजेच हिरा रतन माणिक हे या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करतायत. सूर्यप्रकाश हे अनेक रोग दूर करू शकणारं नैसर्गिक औषध आहे असं त्यांचं मत आहे. सकाळच्या सूर्याकडं केवळ महिनाभर पाहिल्यानं डोळ्यांचे अनेक आजार नष्ट होऊन पाहण्याच्या शक्तीत वाढ होते. 3 महिन्यांच्या या साधनेनं अनेक मानसिक आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. 6 महिन्यात तर अनेक शारीरिक आजार बरे होऊ शकतात. तर 9 महिन्यानंतर माणूस अन्नाशिवाय केवळ सूर्यप्रकाशावर राहू शकतो असं ते म्हणतात. मंडळी, जिज्ञासूंनी या संबंधीची अधिक माहिती जाणकारांकडून आणि इंटरनेटवर मिळवावी आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मात्र कोणीही कोणताही प्रयोग करू नये हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

एफएम बैंड 91.6 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल। मनात गाव गावातलं मंगल।

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.